सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी अंजली बडवे स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948 13 मे 2026. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत आजच्या प्रसारणाला.

मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण उषा मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकलीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

के जयस्वाल यांच्या स्वरात यशवंत अभ्यंकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं भानुकांत लुकतुके यांचं. यानंतर माणिक वर्मा यांच्या स्वरातलं भालचंद्र खांडेकर यांचं गीत. संगीत दशरथ पुजारी यांचं.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं भालचंद्र खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. यानंतर लता मंगेशकर यांनी गालेलं संत तुकारामांचा अभंग. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, समूह स्वरातली केशवसुत यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 13 मे. आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1880 या तारखेला थॉमस अल्वा एडिसननं न्यू जर्सी इथं विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली. 1952 भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन या दिवशी भरलं. आधी या सभागृहाचं नाव काउन्सिल ऑफ स्टेट्स असं होतं. 1954 त्याचं राज्यसभा असं नामकरण झालं. 1962 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न किताब प्रदान करण्यात आला. 1967 डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले. नृत्य दिग्दर्शिका सीतारा देवी यांनी मुंबई इथल्या बिर्ला मातोश्री सभागृहात सलग 11:45 नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला 13 मे 1970 या दिवशी. 1995 ऑक्सिजन शिवाय आणि शेर्पांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रीव्ज ही पहिली महिला बनली. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली 2000 या तारखेला. 2000 भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिनं विश्वसुंदरी हा किताब पटकावला.
2: Venezuela!

13 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर रोनाल्ड रॉस यांचा जन्म 1857 साली या दिवशी झाला. 1905 भारताचे पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद. 1925 मर्मग्राही समीक्षक डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके.

आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. निजामशाहीतील कर्तबगार सेनापती मलिक अंबर यांचं निधन 13 मे 1626 या दिवशी अमरापूर इथं झालं. एक कार्यक्षम प्रशासक असणारा मलिक अंबर हा रयतवारी पद्धती तसंच या प्रदेशात गनिमी काव्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर के नारायण यांचं 2001 साली या दिवशी निधन झालं. इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय साहित्यिकांमध्ये ते एक आघाडीचं नाव होतं. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक अशा गावाचं समाज जीवन चित्रित करणाऱ्या त्यांच्या कथा खूप लोकप्रिय ठरल्या.

0: दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:30 प्रसारित करीत आहोत चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
2: निरपेक्ष भावना ही उदात्त संस्कृतीशीलता होय. अखंड परिश्रमशील आणि समर्पित वृत्ती यातूनच माणसाचं जग आकाराला आलं आहे. अनेक पौराणिक कथा, दंतकथा आणि आख्यायिका आपल्याला निरपेक्ष भावनेचं महत्त्व पटवून देतात. त्यांच्यामधील संदर्भ सकारात्मक जाणीवेनं लक्षात घेतले पाहिजेत. निरपेक्ष राहण्यातच जगाचं सुख सामावलेलं आहे. त्यातच जीवनमूल्यांची चिरंतन सृष्टीची गतिशीलता आहे. निरपेक्ष म्हणजे निरीच्छ, निस्वार्थी किंवा पक्षपातशून्य भावना होय. या समृद्ध भावमनामुळेच संस्कृतीची, विज्ञानाची, अध्यात्मवृत्तीची, कलामूल्यांची श्रीमंती सर्वत्र पाहण्यास मिळते. एकदा काही युवक भारत भ्रमंतीसाठी घराबाहेर पडले, गावापासून दूर निघाले. गावापासून बरंच दूर गेल्यावर एकदा ते विश्रांतीसाठी नदीच्या काठावर थांबले होते. त्यांना खूप भूक लागलेली होती, पण जवळ खाण्यासाठी काहीच नव्हतं. अन्नाचा शोध घेतानाच त्यांना एक आश्रम दिसला. तिथे त्यांनी काही खाण्यासाठी मिळेल का म्हणून चौकशी केली. आश्रम प्रमुखांनी त्यांना आश्रमातच भोजनाला बोलवलं.

0: काहीच नव्हतं. अन्नाचा शोध घेतानाच त्यांना एक आश्रम दिसला. तिथे त्यांनी काही खाण्यासाठी मिळेल का म्हणून चौकशी केली. आश्रम प्रमुखांनी त्यांना आश्रमातच भोजनाला बोलवलं. भोजनाचा एकंदर थाट पाहून त्या युवकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी आश्रम प्रमुखांना विचारलं, अगदी थोड्या वेळात ही सर्व तयारी कशी केलीत? त्यावर सभोवतालच्या झाडांकडे हात दाखवून ते हसत म्हणाले, हे सर्व वृक्ष म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, त्यांच्यामुळेच हे सगळं जमतं. हे ऐकून युवक म्हणाले, मग आता तुम्हाला फारसं काही करावं लागत नसणार. त्यावर ते प्रमुख म्हणाले, आश्रम सुरू झाला त्याला आता 50 वर्ष झाली आहेत. त्यावेळी ही साधीच झाडं होती. सततच्या परिश्रमामुळे त्यांचे कल्पवृक्ष बनले आहेत. आश्रमवासियांनी जर उपासना थांबवली तर हे कल्पवृक्ष पुन्हा सामान्य झाडं बनतील. हे ऐकल्यावर ते युवक आश्चर्यचकित झाले. त्यांना एक दिव्य संदेश मिळाला. आपली भ्रमंती ही अशीच अखंड असली पाहिजे, तरच आपण ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकतो. ही कथा आपल्याला बरंच काही शिकवते. त्यातून त्या युवकांना जीवनाचा योग्य असा बोध मिळाला. आपल्या कर्मावर आपली श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेत सांगितलंय की आपण कर्म करीत राहावं, फळाची अपेक्षा करू नाही. सत्कर्माला नेहमीच रसाळ फळं येतात. चांगला मार्ग हा कधीकधी काटेरी वाटतो, पण त्याची फळं मात्र मधुर असतात. माणसाच्या अंगी सद्गुण असतात, त्यातून मोठमोठी कामं होतात. त्यासाठी धाडस, श्रद्धा, निरपेक्ष काम, स्वामीनिष्ठा आणि ज्ञानावर विश्वास हवा. अशा निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या व्यक्तीच नावलौकिक प्राप्त करतात. समर्थ रामदास स्वामी भिक्षेसाठी कराड या गावात गेले होते. भिक्षा मागत असताना एका विधवाबाईनं आपला 5 वर्षाचा मुलगा समर्थांना भिक्षा म्हणून दिला. समर्थांना आनंद वाटला. मुलाला घेऊन ते आता निघाले. पुढे हा मुलगा समर्थांबरोबरच राहू लागला. त्याच्या मनावर समर्थांचे संस्कार बिंबले. एक दिवस समर्थांनी त्याला विहिरीत उडी मारण्यास सांगितलं. त्या मुलानं त्वरित उडी मारली. आश्चर्य म्हणजे त्या मुलानं विहिरीत उडी मारताच समर्थांनी त्याला आपल्या हातावर झेललं आणि मांडीवर बसवून मेवा मिठाई खाऊ घातली. नंतर त्यानं ही हकीकत सर्वांना सांगितली. हाच मुलगा पुढे समर्थ भक्त म्हणून प्रसिद्धीस आला. तो तंजावर प्रांतातील मठाचा मठाधिपती झाला आणि त्यानं धर्मप्रसाराचं काम केलं. माणसानं ही आत्मशक्ती ओळखली पाहिजे.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. मी अंजली बडवे आपल्याबरोबर आहे. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जमीन सुपिकतेसाठी उपाय योजना याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकारतज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात घरगुती सौर ऊर्जा उपकरणं आणि वापर याविषयी माहिती. सादर करते सदानंद कांबळी. मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. सकाळी 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात कवी गीताराम नरवडे यांचं काव्यवाचन. हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज रात्री 8:15 वाजता.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:10 मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. आमच्या सायंकालीन सभेत 5:02 मिक्स मसाला, 5:30 युववाणी, सूत्रसंचालन चेतन आवटे यांचं आणि सादरकर्ते सुधा आंबेटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सखाराम गणपत कराळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात रोपवाटिकेमधून रोप किंवा कलम खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत, सादरकर्ते सुधा आंबटुळे.

रात्री 8:15 साहित्य सौरभ कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. सहभागी तज्ज्ञ असतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर आणि सादरकर्ते सुधा आंबेटुळे. रात्री 10 ते 11 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, केजी सोमय्या सिनियर आणि केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा।
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 6:40 झाली आहेत। कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना याविषयी माहिती, वाचक स्वर सोमनाथ काणके यांचा।
4: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता म्हणजे विशिष्ट व्यवस्थापन परिस्थितीमध्ये मातीची पीक उत्पादन देण्याची क्षमता। मातीची सुपीकता आणि उत्पादकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सर्व अन्नद्रव्य विपुल प्रमाणात मातीमध्ये उपलब्ध असून देखील पीक उत्पादन विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजेच उदाहरणार्थ चुनखडीचं अधिक प्रमाण, क्षारांचं अधिक प्रमाण यामुळे कमी येत असेल तर अशी जमीन सुपीक असून देखील उत्पादक नसते। परंतु उत्पादक जमीन ही उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पिकांसाठी उपलब्ध करून देत असल्यामुळं ती पीक उत्पादनासाठी योग्य असते। जमिनीची सुपीकता ठरविणारे भौतिक गुणधर्म म्हणजेच जमिनीतील विविध कणांचे प्रमाण, जसे की चिकन मातीच्या कणांचं प्रमाण, वाळूच्या कणांचं प्रमाण, पोयटा मातीच्या कणांचं प्रमाण, जमिनीची घनता, जमिनीची निचऱ्याची परिस्थिती, जमिनीचा घट्टपणा, जमिनीचा रंग इत्यादी। तसंच जमिनीची सुपीकता ठरवणारे रासायनिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा सामू, चुनखडीचं प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इत्यादी घटकांचा समावेश होतो।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, जैविक गुणधर्मांमध्ये जमिनीमधील असलेली उपयुक्तता, जमिनीची संख्या, अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे विकारांचे प्रमाण हे देखील जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता ठरवत असतात. जमिनीची उत्पादकता चांगली राहावी म्हणून व्यवस्थापन करताना जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म योग्य प्रमाणात कसे राहतील याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. शाश्वत पीक उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात सेंद्रिय अन्नद्रव्य स्त्रोतांचा सहभाग 30-35% असावा. जैविक स्त्रोतांचा 15-20% आणि रासायनिक स्त्रोतांचा सहभाग 50-45% इतका असावा. यासाठी रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती आणि द्विदल पिकांचा अंतर्भाव, सेंद्रिय भूसुधारकांचा वापर, त्याचबरोबर जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत जमीन ज्या खडकापासून बनलेली आहे त्यामधील अन्नद्रव्य तसेच सेंद्रिय खत, रासायनिक खते आणि जैविक खते हे आहेत. यापैकी कोणत्याही एका स्त्रोताचा वापर केला तर तो पिकास संतुलित अन्नद्रव्य पुरवण्यास पुरेसा होणार नाही. केवळ रासायनिक खतांचा वापर केल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, परंतु जमिनीची भौतिक आणि जैविक गुणधर्म बिघडल्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत असतं. शेतकरी बंधू भगिनींनो, माती परीक्षण करून आपल्या जमिनीची परिस्थिती समजून घ्यावी. जमीन समस्यायुक्त असल्यास, म्हणजेच जमीन क्षारयुक्त, चोपण, चिबड, चुनखडीयुक्त, हलकी बरड असेल किंवा आम्लधर्मीय असेल तर तिला सुधारण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात. जमीन क्षारयुक्त असेल तर चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचऱ्याद्वारे क्षारांचा निचरा करावा. जमीन चोपण असेल तर जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावं. जमीन आम्ल असल्यास जमिनीच्या सामूनुसार चुन्याचा वापर करावा. जमीन चुनखडीयुक्त असेल तर त्यामध्ये गंधक, मळी, त्याचबरोबर कंपोस्ट खताचा देखील वापर करता येईल. याशिवाय या सर्व समस्यायुक्त जमिनीत धेंच्या किंवा ताक पेरून फुलऱ्यात असताना हिरवळीचं खत म्हणून 2 वर्षातून एका वेळेला हे जमिनीत गाडावं. क्षार प्रतिकारक पिकांची आपण निवड करावी. माती परीक्षण अहवालानुसार पिकांना संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सोमनाथ काणके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक ग,
4: काय झालं?
3: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
4: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11-2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:15 प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
5: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
5: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुल ढेपे यांनी दिलेली माहिती.
7: श्रोते हो, नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या, सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्या

0: त्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यामध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यामध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधीकधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचेही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रुतीहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिसबद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रब्बर बँडसारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणेबद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात फ्रोझन शोल्डर याविषयी मणक्या विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. ही निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोत्या, आता प्रसारित करीत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात घरगुती सौर ऊर्जा उपकरणं आणि वापर याविषयी माहिती. सादर करते सदानंद कांबळी.
4: छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
5: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला.

0: करते मी.
1: बापरे, रामबाण उपाय
0: होय. अग, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना. कोणती हानी नाही ना, वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
0: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरण की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?
0: अगदीच.
1: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
0: अगं पूजा, इकडे ये ना.
1: काय ग?
0: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा. म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
1: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
0: प्लीज बघ.
1: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
0: अरे
1: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस.
0: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
1: असे आहेत.
0: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
1: बापरे, काय काय सांगितलंस तू?
0: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
0: हो,
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
0: खरंच.
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का.
0: नक्कीच.
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी, आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो. आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
1: वा वा, खूपच छान आहे बरं हे नेहा. हे
0: खरंच.
1: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे, आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
2: घरगुती सौर ऊर्जा उपकरण आणि वापर याविषयी माहिती आपण ऐकलीत त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. सादर करते होते सदानंद कांबळे आणि ही निर्मिती होती परभणी केंद्राची.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 0241-235-3515,
5: मोबाईल 960-44-988-36.
7: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
8: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
7: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
8: संपर्क 232-29-29.
9: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
10: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
9: संपर्क 92-70-52-66-35.
2: श्रोते होता प्रसारित करीत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
11: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाची

0: आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: संकलक बाळकुणाल अहिरे। नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। ज्ञानभारतम प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित संवर्धन मोहिमेला प्रारंभ। अहिल्यानगर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्मा लाटेचा येलो अलर्ट। कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरील विशेष सभा रद्द। सुनीता मालपाणी यांची लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी निवड आणि अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला उद्यापासून। आता घडामोडी सविस्तर। भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित संवर्धन मोहिमेला 16 मार्चपासून प्रारंभ झालाय। भारताच्या परंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचं जतन, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटलायझेशन आणि प्रसार करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांकडे उपलब्ध असलेल्या प्राचीन हस्तलिखितांची माहिती ज्ञानभारतम मोबाईल ॲपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता असून उष्मा लाटेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं जारी केला आहे। उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जैसे थेचे आदेश दिल्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। त्यामुळे आज बोलावण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिली। लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या वर्ष 2026-2027 उपप्रांतपालपदी सुनीता गिरीश मालपाणी यांची निवड करण्यात आली। त्यांच्या या निवडीमुळे लायन्स चळवळीत संगमनेरच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे। अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीनं उद्या 14 मेपासून ते 17 मे या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। या व्याख्यानमालेत अभिनेते योगेश सोमण यांच्यासह अनघा तांबोळी, शरद तांदळे, वंदना बोकील कुलकर्णी आदी लेखक कलाकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक आणि प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। ज्ञानभारतम प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित संवर्धन मोहिमेला प्रारंभ। अहिल्यानगर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्मा लाटेचा येलो अलर्ट। कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरील विशेष सभा रद्द। सुनीता मालपाणी यांची लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी निवड आणि अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला उद्यापासून। याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधल्या घडामोडी संपल्या। नमस्कार।
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, आता सकाळचे 7:24 झाली आहेत। ऐकूयात आजचा सुविचार। समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मात्र मनाचा मोठेपणा लागतो। आजचा सुविचार आपण ऐकलात।

भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनी मुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2-42-34-71 किंवा 02-42-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दवडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत जरूर फोन करा आणि आकाशवाणीविषयीच्या आपल्या आठवणी सांगा.
2: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही.
3: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
4: मी आधी भारत पुत्र.
1: शंभरांशिक मेगाहर्ट्स वर आपण श्रोते हो ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:05 झाली आहेत.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
6: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
7: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
10: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
10: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली

वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिक मधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमी पत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव

0: डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, CBI तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मेगाहर्ट्स FM बँडवर श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात दिनांक 13 मे 2026 विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. श्रोते हो, अजून एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा उद्याचा अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगर

नगरचे कृषी क्षेत्राधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 3471 आणि 242 3672. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात।
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो, तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो।
0: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात। दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15।
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
2: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात कवी गीताराम नरवडे यांचं काव्यवाचन, याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15।

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.

0: सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
2: नाही आता आपण पाहतो ITI मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादं आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे.
1: बरोबर.
2: तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाईम म्हणजे, आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलं आहे. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
2: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसानी व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
2: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
2: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये

0: किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्या पुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, हे लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असो किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्या

0: आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युअली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आत्ता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्ससाठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आत्ता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायचे की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि USA पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही
1: काही अडचण असेल. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं. तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात 7:25 सकाळी. तोपर्यंत

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
2: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
3: तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे.
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना गं, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडिओ असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
3: जय बोल,
4: आजची रेडिओ
3: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हणणं.
5: अरे तुमच्यात तसं

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: शंभर अंश एक एफ एम बँडवर आपण एक ट्यून केलेलं आहे. आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं. आजकाल आपण बघतो की तरुणांमध्ये हे प्रॉब्लेम्स खूप होत आहेत आणि बऱ्याचदा स्पॉन्डिलायसिस तर आहेच पण हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण सुद्धा तरुणांमध्ये खूप वाढलेलं आहे. याची नेमकी कारणं काय आहेत?
3: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं, ग्लुटीनबद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्ती आहे, रेडी फूडमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं, ऍसिडिक लेवल वाढते. आणि जर का शरीरात ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे. मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात ठिसूळ. आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, कारबंधत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84484406.

0: 10 25, 84 84 06 1025.
1: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय हे बरंच होणार नाही आहे. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरओ वॉटर पितो ज्याला डी मिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाही आहेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्बच होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, ज्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात म्हणजे त्याला मॅग्नेशियम पण पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसतं कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व आर्टरीज, त्यामुळे तुमच्या आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं असतं त्यांना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत, किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतो ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं मग मॅग्नेशियम पण द्यायचं. पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार आहेत, बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे का? तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही ह्या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का ह्या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतो ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा, बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 1025 84 84 06 1025 84 84 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात ऍडव्हान्स आयुर्वेद. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:45 वाजलेत. ऐकणार आहोत काही निवेदनं. श्रोते हो, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. तर प्रशासनानं नागरिकांना दक्षता घेण्याच्या काही सूचना दिल्या आहेत. तर काय करावं? तर तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यावं. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावं. तसंच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा आणि थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हं ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर करा.

त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 3 या दरम्यान घराबाहेर पडण्याचं टाळावं. उन्हात अतिकष्टाचं काम करू नका. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचं टाळावं आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उष्माघाताची लक्षणं दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077 किंवा 102 किंवा 104 108 किंवा 112 या क्रमांकावरती संपर्क साधावा.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

0: विशेष फोनगाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपल्याशी या कार्यक्रमात बोलताय टाटा हॉस्पिटल इथे प्रशिक्षित अहमदनगर इथं सावडी रोडच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, मागे आपण मागच्या भागात हे पाहिलं की कॅन्सर संदर्भातल्या गैरसमजुती किंवा कॅन्सर संदर्भातल्या काही गोष्टी की ज्यानं कॅन्सर लवकर लक्षात येतो, तपासण्या किंवा काय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण मागे जाणून घेतला की खर्च, त्याबद्दलही आपण सांगितलं की राजीव गांधी जीवनदयी आरोग्य योजनेत मोफत उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये केले जाऊ शकतात. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या समाजात आहे की कॅन्सरला, म्हणजे कॅन्सर होण्याला काही वय आहे का? कारण बऱ्याच वेळा पूर्वी असं होतं की 50 पुढे लोकांना किंवा उतर वयात होता कॅन्सर किंवा होतो, पण आता तसं नाही आहे. कितीतरी वेळा आपण लहान मुलांना पाहतो, अगदी तान्या बाळांना किंवा 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलांना. तर मग याचं कारण काय की ती मुलं कुठे कुठली व्यसनं करतात किंवा त्यांची जीवनशैली वेगळी?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. हे तर आपण म्हणजे कॅन्सरला कुठलंही वय हे वर्ज नसतं, जरी तो वाढत्या वयामध्ये प्रमाण त्याचं जास्त असतं, परंतु कुठल्याही वयामध्ये तो होऊ शकतो. आता याच्यामध्ये जीन्सशी रिलेटेड असतात, म्हणजे आपली गुणसूत्र जी असतात याचं

0: संक्रमण होत असताना पेशींचं, याच्यामध्ये काही बिघाड निर्माण होऊन त्या ठिकाणी गुणसूत्रच डिफेक्टिव्ह निर्माण जर झालं असेल तर त्यामध्ये मग त्यानंतर कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. जसे आपण एखादी वस्तू बनवताना त्यात काही मूलभूत त्याच्या डिफेक्ट त्यात राहिला गेला तर तसंच प्रकारचा आपल्या ह्या गुणसूत्रामध्ये काही डिफेक्ट निर्माण झाला तर त्यामधून मग कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. लहान मुलांच्यामध्येच त्याचं मग लवकर आपल्याला त्यांच्या लवकरच्या वयामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. अगदी 10 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा मुलांना ब्लडचे कॅन्सरचे दिसून आपल्याला येतात. हे काही कुठल्या व्यसनामुळे नसतात परंतु त्यांच्या जडणघडणीमध्ये झालेले गुणसूत्रातील बदल ह्यामुळे ते कॅन्सर निर्माण झालेले असतात. आणि असे प्रकारचे कॅन्सर मोठ्यापणे सुद्धा काही आपल्याला दिसून येतात ज्यांना कसलंही व्यसन नसतं. कुठलंही व्यसन नसताना सुद्धा कॅन्सर जेव्हा होतात किंवा कुठलंही जास्त प्रदूषण नसेल तरी होऊ शकतात, ते सुद्धा ह्या जडणघडणीतल्या गुणसूत्राच्या डिफेक्टमुळे होत असतात. असं प्रमाण फार कमी असतं. अर्थात आपण कुठलंही व्यसन नसलेले 100 आपण घेतले लोकं घेतले आणि व्यसन असलेली 100 लोकं घेतली तर त्यात व्यसन नसलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण अत्यल्प असतं कॅन्सरचं, म्हणजे 2 किंवा 3% आपल्याला दिसून येईल. परंतु व्यसन असलेल्या लोकांच्यामध्ये हे प्रमाण आपल्याला खूप मोठे 80 ते 90% आपल्याला त्यांच्यामध्ये कॅन्सर झालेला दिसून येईल. हे असं का होतं? काही लोकांना खूप वर्ष व्यसन असूनही लवकर कॅन्सर होत नाही, काही लोकांना थोड्या वर्ष असूनही कॅन्सर लवकर निर्माण होतो. कारण आपल्याला कॅन्सरची प्रतिबंधक शक्ती हे वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची कॅन्सर प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. आणि म्हणजे त्याच्यात कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह जीन्स आणि कॅन्सर प्रोड्युसिंग जीन्स हे वेगवेगळे असतात, त्यालाच आपण प्रतिकारशक्ती असं म्हणतो. तर ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना जास्त दिवस व्यसन करूनही कॅन्सर लवकर होत नाही. आणि ज्यांची कॅन्सर प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना थोड्या दिवसांनीसुद्धा कॅन्सर लवकर निर्माण होऊ शकतो. थोड्या व्यसनामध्ये सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतो.
1: म्हणजे विविध कारणं आहेत.
0: आणखीन एक कारण
1: आहे, मुख्यत्वे कारण आहे.
0: हां, मुख्य कारण आहे
1: म्हणजे तेच आपण बोलत आहोत की तुम्ही या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमातनं श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
1: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
0: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
1: संपर्क 232-29-29.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 02-41-235-35-15.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
5: तू आहेसच विसरभोळी.
6: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
4: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
6: आभा?
4: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लवकर कळतही नाही. आणि हल्ली लवकरच्या वयामध्ये सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचा आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे आमच्याकडे 20-22 वर्षाच्या सुद्धा लेडीज स्तनाचा कॅन्सर घेऊन आम्ही त्याचे उपचार केलेले आहेत. तरी म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाबद्दल अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जागरूक असणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे महिलांनी?
0: एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाची स्वतःच तपासणी केलेली आहे, कारण करणं गरजेचं आहे. म्हणजे उजव्या सपाट हातानं डाव्या स्तनाची तपासणी करायची आणि डाव्या सपाट हातानं उजव्या स्तनाची तपासणी करायची, हे आंघोळीच्या वेळेला ते करू शकतात. आणि हे तपास करणं का, तर हाताला न दुखणारी गाठ लागते. आणि त्यावेळेला बऱ्याचशा स्त्रियांचा गैरसमज असतो, दुधाचीच गाठ आहे, मला ते लाटणंच लागलं होतं, मला ते कोपराच लागला होता, असं कारण दुखत नसते.
1: बरोबर.
0: स्तनाचा कुठलाही कॅन्सर हा चोर पावलानं येणारा आजार आहे, तो कुठलीही गडबड करत नाही, कण वेदना करत नाही. म्हणून गाठ दिसली स्तनामध्ये ताबडतोब तिचा शहानिशा व्हायला पाहिजे, तज्ञांना दाखवायला पाहिजे आणि पुढचे शहानिशा करायला पाहिजे.
1: पण मग स्त्रियांमध्ये हा स्तनाचा कॅन्सर आढळला तर त्या भगिनीनं काय करायला पाहिजे पुढे?
0: कसलंही काळजी न करता, टेन्शन न घेता त्यांना दाखवायचं आणि मग ते कॅन्सर आहे की नाही पहिली तपासणी करून घेणार, बायोप्सी म्हणा एफएनएससी म्हणा ते करून घेणार. कॅन्सर असेल तर ते सांगतात त्याप्रमाणे पुढचे उपचार करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये केमोथेरपी आहे, त्यामध्ये रेडिएशन आहे, ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याला कॅन्सर असेल तर कराव्याच लागतात. तर त्याच्यामध्ये हार्मोन थेरपी सुद्धा असते स्त्रियांच्यामध्ये. काही ट्युमर्स हे हार्मोन डिपेंडंट असतात, त्याचा तपास तज्ज्ञ करतातच, त्याची तपासणी करावीच लागते उपचारादरम्यान. आणि त्याप्रमाणे मग गोळ्या घ्यायच्या का, काही 5-7 वर्ष गोळ्या घ्याव्या लागतात, त्याही घ्यायच्या की नाही हे तज्ज्ञ सांगतात, त्याप्रमाणे करायचं. एवढं सगळं केलं तर पूर्णपणे हा बरा होऊ शकतो. आतापर्यंत 5,000 स्त्रियांचा ग्रुप आमचा आहे की ते पूर्ण कॅन्सरच्या स्तनाच्या कॅन्सरमधून बऱ्या झालेले आहेत.
1: वा. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत नाट्यसंगीत.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
2: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत. सुरुवातीला ऐकूयात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं मानापमान नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद.

0: मानभूमान नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं.
1: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
1: आहे. आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
3: सन 1968 पासून

0: स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
1: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
0: संपर्क 9270-5665. विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI अँड ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं रणदुंदुभी नाटकातलं पद आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

रणधुंदू भी नाटकातला मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. पद आणि संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत

सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्र पक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK

पट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. या संदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात.
केंद्र सरकारने सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4%

0: शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साहित्य सौरभ हा कार्यक्रम.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज ऐकूया गीताराम नरवडे या ग्रामीण प्रतिभासंपन्न कवीच्या कविता. त्यांची होरपळ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. दैनिक गावकरीमध्ये त्यांची कवी कॉर्नर, गुरुकुल, पारावरच्या गप्पा ही सदरं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या होरपळ या कादंबरीला शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनात जिल्हास्तरीय पुरस्कार, किसनराव डोंगरे सामाजिक प्रतिष्ठानचा साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा मोहिनी कथासंग्रह, फजिती हा विनोदी कथासंग्रह आणि शब्दगंध कविता संग्रह हे आगामी साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तर ऐकूया गीताराम नरवडे या ग्रामीण कवीच्या कविता.
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे माझ्या मळ्यातली माती. माझ्या मळ्यातली माती इथं दडले तर रंग, माझ्या मळ्यातील माती इथं दडले तर रंग, येता पावसाच्या सरी मग फेकती सुगंध. माझ्या मळ्यातली माती साऱ्या विश्वाची जननी, माझ्या मळ्यातली माती साऱ्या विश्वाची जननी, तिने निर्मियले देव जीवतारिले पाशाणी. याच मातीमध्ये आहे इंद्रचंद्राची नगरी, याच मातीमध्ये आहे इंद्रचंद्राची नगरी, श्वेत गळता अंगाचा इथं नांदती पंढरी. नाही स्वर्गामध्ये सुख ठेवा पिकतोया इथं, नाही स्वर्गामध्ये सुख ठेवा पिकतोया इथं, येथे अमृताचा घडा गोड भरती मुखात. माझ्या मळ्यातली माती किती आहे सांगू जुनी, माझ्या मळ्यातली माती किती आहे सांगू जुनी, नाही पिढ्याचं गणित किती गेल्यात खपुनी. या मातीने केला नाही कधी कधी भेदभाव, या मातीने केला नाही कधी कधी

भेदभाव जाती कुण ब्याच्या बहू कसलाना वैर भाव येता पावसाची धार माती राहे गरोधर येता पावसाची धार माती राहे गरोधर हक मारी वृषभाला झाली स्वतःच उदार माझ्या मळ्यातली माती न कधी हसती रडती माझ्या मळ्यातली माती कधी हसती रडती मायलेकरावरही मनातूनही रुसती मायलेकरावरही मनातूनही रुसती. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे सुगी. सुरू होता सुगी माझं सार भरत शिवार पिवळाची उधळण त्याने झाकत वावर धावपळ करता ती बैल जोडीचे खिल्लारी मागे खोंड हुंदडत पीक दिसता बिल्लोरी ताटा पुढे ताट दिले जसे आंबराला खांब ताटा पुढे ताट दिले जसे आंबराला खांब साऱ्या शिवारी डोलतो आनंदाने बोळा सांब

करांची साव लीला चाले गाणी. माझे पुढचे कवितेचं नाव आहे स्वप्नभंग. हळदीच्या रंगानं मोहरांगी आला, हळदीच्या रंगाने मोहरांगी आला, स्वनेरी सपनांचा सडा अंथरला. ओंजळ भरली आशीर्वाद घेऊन, ओंजळ भरली आशीर्वाद घेऊन सासरी निघाली, तेव्हा तिच्या जीवनात पहिली पायरी सुरू झाली. भांगातल्या त्या कुंकवाचा रंग ल्याली लाल लाल, भांगातल्या त्या कुंकवाचा रंग ल्याली लाल लाल, गुलाबी मुखावर फुले होते तिचे गाल. शतपावली करून झोकून दिलं स्वतःला, शतपावली करून झोकून दिलं स्वतःला, फुलाची शेस समजून फुलाचा सुगंध दूरच राहिला, फुलाचा सुगंध दूरच राहिला. भाजलेल्या कांतीने दवाखान्यातच अंत झाला, भाजलेल्या कांतीने दवाखान्यातच अंत झाला. माझी पुढची कविता आहे विनवणी. मंदिरात वसे देवासावलीशी, मंदिरात वसे देवासावलीशी, कासं याशी सांग चिंता करतोशी. उभे मंदिर हे तापे उन्हामध्ये, उभे मंदिर हे तापे उन्हामध्ये, थंडी पावसाची तमानसे कधी. किती वावटळी घोंगावतो वारा, किती वावटळी घोंगावतो वारा, सुखी नांद देवा एकच हा होरा. तुझ्यामुळे आहे किंमत रे मला, तुझ्यामुळे आहे किंमत रे मला, नको त्याग करू विनंती ही तुला. तुझ्यामुळे होई माझे चांग भले, तुझ्यामुळे होई माझे चांग भले, तुझ विसरता कदापि न चाले. नसा नसामध्ये वास्तव्य रे तुझे, नसा नसामध्ये वास्तव्य रे तुझे, करता करविता सर्वस्व तू माझे. नको राग धरू स्थिर चित्ती राहे, नको राग धरू स्थिर चित्ती राहे, नको त्याग करू काळाची या मोहे. कुडी माझी तुझ काय असे दुःख, कुडी माझी तुझ काय असे दुःख, उपभोगी आत्म्या बहु काळ सुख, उपभोगी आत्म्या बहु काळ सुख. माझी पुढची कविता आहे सुनबाई. बाई माझ्या पोरानं करामत केली, बाई माझ्या पोरानं करामत केली.

इली आणि काल माझ्या घरात नई सुनबाई आली. इवलीशी टिकली कपाळी लावते, इवलीशी टिकली कपाळी लावते, लचकत मुरडत वाटाणी चालते, काय बाई झंपर दंडबाया धावते, काय बाई झंपर दंडबाया धावते, तोंडाला पावडर घडी घडी लावते, हटाला लावते भलतीच लाली, काल माया घरात नई सुनबाई आली. बगलात घालते इवलीशी पिशी, बगलात घालते इवलीशी पिशी, हातातल्या फडक्यानं शेंबूड पुशी, तास तास बसते टीटी ही पशी, आणि चहा पिताना म्हणते नका हो बशी, उन्हात म्हणते धरावं सावली, आणि काल माया घरात नई सुनबाई आली. कधी घालते इजार आणि अंगात झगा, कधी घालते इजार आणि अंगात झगा, उचवूच टाचाची चप्पल बघा, हातात बांगड्या घालीतच नाय, हातात बांगड्या घालीतच नाय, घडी घडी हातातलं घड्याळ पहाय, काय बाई पोराला लक्ष्मी घावली, आणि काल माया घरात नई सुनबाई आली. डोक्याचे केस तिचा कोंबड्याचा झाप, डोक्याचे केस तिच्या कोंबड्याचा झाप, आणि म्हणतीये मारला म्या कडबाप, 60 वर्ष झाले मी मर्जीत मेले, 60 वर्ष झाले मी मर्जीत मेले, वडीलधाऱ्यांच्या पुढं कधी नाही गेले, आले आल्या म्हणते द्या मला वायली, काल माया घरात नई सुनबाई आली. पुढची कविता आहे माझी कनव. हे माते फिरग्यांच्या हाती सूत्रसारी जेव्हा होती, फिरग्यांच्या हाती सूत्रसारी जेव्हा होती, तापलेला मातीमध्ये क्रांती भडकली होती, रक्ताने न्हाली होतीस बंद तुकडात गात होतीस, रक्ताने न्हाली होतीस बंद तुकडात गात होतीस, बंद मुक्त होण्यासाठी प्रोत्साहन देत होतीस, आता स्वतंत्र झालीस तू, आता स्वतंत्र झालीस तू, शिंगाराने सजलीस तू, तरी पण का सांग माते पुन्हा आज रडतीस तू, म्हणून का आसवे गाळती म्हणून का दुःख करती, म्हणून का आसवे गाळती म्हणून का दुःख करती, जातय त्याच्या विळख्यात तुझे लेकुरे कैक जळती, तुझ्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, तुझ्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, आपसात लढण्याला जोम आहे, अपहरण प्रकार कितीही झाले तरीही आम्हाला दम आहे, किती अपहरण झाले जरी सोडून आणू नकोस भिऊ, किती अपहरण झाले जरी सोडून आणू नकोस भिऊ, तव पुत्राचे मारे केरी हवे तर सोडून देऊ, आम्ही सारी तुझे लेकुरे, आम्ही सारी तुझे लेकुरे, तुझ्या व्यथांची जाणीव आहे तुझ्याबाबत आमच्या मनात सदान कदा कनव आहे, तुझ्याबाबत आमच्या मनात सदान कदा कनव आहे. यानंतर माझी पुढची कविता आहे आभूषण. ऐक माझे मैना तुग आज सुवासीन झाली, आणि सौभाग्याच लिहन बाई आज 36 गल्याली, 2 डझन बांगड्या चूड आहे वाचाल्याली, सजनाच्या संगतीने सप्तपदी तुझी झाली, 2 जोडव्यानी तुझे आज पाय गसजले, शुभ्र चांदीची चमक वर चांदणे खिजले, येळा बाहुट्याचा जोड दोन्ही कोपरांच्या वर, सासराशी जाय बाई आता सुटल माहेर, तुझ्या अनामिके मधी तुवा घातली ग मुदी, दान धर्म करताना नको अडखळू कधी, कानाच्या गचाप्यामधी डूल हालू दे डुलू दे, भिकबाळीच्या संगतीनं मुख चंद्र ग खुलू दे, कशी शोभून दिसते तुझ्या नाकातील नथ, कधी सोडू नको बाई तुझ्या धन्याची ग साथ, तुझ्या धन्याच्या

याच आभूषणामध्ये तुला येऊ दे मरण, याच आभूषणामध्ये तुला येऊ दे मरण. माझी पुढची कविता आहे पाऊस. आल्या पावसाच्या धारा होतो डोईवर मारा, आल्या पावसाच्या धारा होतो डोई

वर मारा मिळाली या संजीवनी पिकनाचे थरारा. गेली येऊन या सर कांती झाली ओली चिंब. गेली येऊन या सर कांती झाली ओली चिंब. रोड झाली होती भूमी आता जवानी तो दंग. आला मातीचा सुगंध, आला मातीचा सुगंध नाच खुशीत चालला. आला मातीचा सुगंध नाच खुशीत चालला. उंच हात पालवता सूर्यदेवही हसला. आली वाऱ्याची झुळूक त्याने खेळ मोहरला. आली वाऱ्याची झुळूक त्याने खेळ मोहरला. चमचमणारे मोती सारा डोंगर पेटला. चमचमणारे मोती सारा डोंगर पेटला. माझी पुढची कविता आहे सरस्वतीच्या लेकरांनो. शब्दांचे वाघबान चौफेर मी सोडणार आहे. शब्दांचे वाघबान चौफेर मी सोडणार आहे. आणि सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पोथ्या पुराण लिहून मोरक्यांना जेव केले. पोथ्या पुराण लिहून मोरक्यांना जेव केले. निष्ठावंतांच्या हातात फक्त तुम्ही शस्त्र दिले. जात धर्म भेदभाव स्वार्थासाठी पुढे केले. जात धर्म भेदभाव स्वार्थासाठी पुढे केले. स्वर्ग मृत्यू पाताळीच आम्हालाच गुंतवले. तुमच्या या कूटनीतीचा पडदा मी फाडणार आहे. सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पतिव्रता सीतेचा जय जयकार झाला. पतिव्रता सीतेचा जय जयकार झाला. उर्मिलेचा सांगा का विचार नाही केला. गीता धर्म सांगणारा कृष्ण जर देव झाला. गीता धर्म सांगणारा कृष्ण जर देव झाला. निशस्त्र करणाचा सांगा का घात केला. पक्षपाती प्रवृत्तीचा सूड आता मी घेणार आहे. पक्षपाती प्रवृत्तीचा सूड आता मी घेणार आहे. सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला आपण छेडणार आहे. निढळाचा घाम गाळून कोणी राती उपाशी. निढळाचा घाम गाळून कोणी राती उपाशी. टिवल्या बावल्या करणारेच फक्त खातात तुपाशी. लबाडभाट नुसतेच बनवतात लोकाशी. लबाडभाट नुसतेच बनवतात लोकाशी. काही माळ चाळून खेळतात जापाशी. या साऱ्या गोष्टीचा फडशा मी पाडणार आहे. सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पोटासाठी खेडे सोडून शहरामध्ये आले. पोटासाठी खेडे सोडून शहरामध्ये आले. ताट मान खाली वाकून धनिकांचे गुलाम झाले. स्वाभिमानी लेखणीला इथंच तुम्ही आडवे केले. स्वाभिमानी लेखणीला इथंच तुम्ही आडवे केले. शेतकरी कष्टकरी चेष्टेचे विषय झाले. या साऱ्या विरुद्ध बंड उभे करणार आहे. सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. शब्दांचे वाघबान चौफेर मी सोडणार आहे. सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. माझी पुढची कविता आहे इंद्रसभा. माझा मळारे फुलला पिक जोंधळ्याचं आलं. माझा मळारे फुलला पिक जोंधळ्याचं आलं. सभा भरली इंद्राची सारे मोती विखुरलं. बांधा वरलं झाड फांदी हालती कौतुके. बांधा वरलं ते झाड फांदी हालती कौतुके. जे आसनांच्या मागे चौऱ्या ढाळती कौतुके. रोज सकाळी सकाळी दिवा आकाशी लागतो. रोज सकाळी सकाळी दिवा आकाशी लागतो. सभी चारे छतावरी जसा झुंबर खुलतो. पानाची या सळसळ पानांची या सळसळ कानी आवाज करीती. पायी बांधुनी पैंजन जशी उर्वशी नाचती. वारा वाजवितो विना वारा वाजवितो विना सुर निघती मधुर. वारा वाजवितो विना सुर निघती मधुर. राग रागिण्यात गाती जशी नारद तुंबर. राग रागिण्यात गाती जशी नारद तुंबर. माझी पुढची कविता आहे फोन. एकदा एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं. एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं. माझा देश तुझी लंका सांग मला कशी आहे. एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं. माझा देश तुझी लंका सांग मला कशी आहे. रावणाने सांगितलं
तुझ्या

0: अयोध्येपेक्षा लंका माझी शाबूत आहे. रावणाने सांगितलं, तुझ्या अयोध्येपेक्षा लंका माझी शाबूत आहे, पण तू गेल्यापासून सारखीच ती जळत आहे. तू केलेल्या रक्तपाताची तशी आम्हाला सवय आहे. तू केलेल्या रक्तपाताची तशी आम्हाला सवय आहे. तामिळीच्या रूपाने वानरसेना कायम आहे. आमचे बंधू बिभीषण तुझ्या राज्यात जिवंत आहेत. आमचे बंधू बिभीषण तुझ्या राज्यात जिवंत आहेत. शेजारच्या राष्ट्राशी हातमिळवणी करत आहेत. माझे वंशज तुझ्या देशात निर्भयपणे वाढत आहेत. माझे वंशज तुझ्या देशात निर्भयपणे वाढत आहेत. रस्तोरस्ती सीतांचे अपहरण करत आहेत. अशोकवनातली पवित्र सीता अजून माझ्या ध्यानात आहे. अशोकवनातली पवित्र सीता अजून माझ्या ध्यानात आहे. पण तुझ्या देशात रामायणाचे महाभारत घडत आहे. तुझ्या देशात रामायणाचे महाभारत घडत आहे.
1: आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ग्रामीण कवी गीताराम नरवडे यांच्या कविता ऐकल्यात.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला गारांबीचा बापू या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूयात. संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत गारांबेचा बापू चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन। आजच्या बुधवारच्या अर्थात 13 मे 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर। लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत। संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि 242-36-72। आता ऐकूयात आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीत आणि संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि चित्रपट कुंकवाचा करंडा।

कुंकवाचा करंडा चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आता ऐकूयात नाव मोठं लक्षण खोटं चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांचं.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समधी बाकी चुकती करीन।

नाव मोठं लक्षण खोटं चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.

योच नवरा पाहिजे चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आता जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत ऐकूयात. संगीत राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट पांडू हवालदार.

0: श्रोतेहो, पांडू हवालदार या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतंय राम लक्ष्मण यांचं. आणि याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
2: भरधाव वेगात वाहन चालवाल, नाक मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका,
1: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा,
3: फुलांसारखी लहान मुलं
2: रिक्षात बसवा समजून फुलं,
1: सीट बेल्टचा वापर नियमित, कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित,
2: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल, तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल,
3: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका,
2: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा,
1: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन आहे हॅलो बहिराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बहिराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा उद्याचा दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्राधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 37:71 आणि 02:42, 36:72. निवेदन संपलं.

श्रोतेहो, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 मे ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलंय. प्रशासनानं नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अशा आहेत, तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यावं, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावं, तसंच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा आणि थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावं. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हं ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. दुपारी 12

12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणं टाळा. उन्हात अतिकष्टाचं काम करू नका. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. उष्माघाताची लक्षणं दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077 किंवा 102 किंवा 104 किंवा 108 किंवा 112 या क्रमांकावरती संपर्क साधावा.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो आता सकाळचे 9:30 वाजता आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: ये है विविध भारती.
2: आज के फनकार कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद.

श्रोतेहो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. आता सकाळचे 10 वाजलेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला पोस्टर बॉईज या चित्रपटातलं नंदेश उमप, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं अंबरीश देशपांडे यांचं गीत ऐकूयात. संगीत लुईस लेविस यांचं.

पोस्टर वॉईस चित्रपटातलं नंदेश उमप, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं अंबरीश देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लुईस लेविस यांचं.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: आता ऐकूयात शर्यत चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर आणि विजू माने यांनी गायलेलं गीत, गीतकार अशोक बागवे आणि विजू माने आणि संगीत चिनार महेश यांचं।

स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते अशोक बागवे आणि विजू माने आणि संगीतकार होते चिनार महेश. आता ऐकूया दुनियादारी चित्रपटातलं आदर्श शिंदे, कीर्ती किलेदार आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत. गीतकार मंदार चोळकर आणि संगीतकार अमित राज.

0: श्रोते हो, दुनियादारी चित्रपटातलं आदर्श शिंदे, कीर्ती किलेदार आणि आनंद जोशी यांचं गीत आपण ऐकलं. गीतकार होते मंदार चोळकर आणि संगीत होतं अमित राज यांचं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: तयार मसाला।
2: आता ऐकूयात सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत। गायलं आहे कुणाल गांजावाला यांनी, गीतकार दासू आणि संगीतकार अजय अतुल।

श्रोते हो, सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुणाल गांजावाला यांनी, गीतकार होते दासू आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर बेदुणे चार या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं गीत, गीतकार प्रवीण दवणे आणि संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, क्षण या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं किशोर रानडे यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 ऐकूयात मिश्र संगीत. सुरुवातीला पाणीग्रहण नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं पद आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचं आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला श्रोते हो, पाणीग्रहण नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत, संगीत अभिजित राणे यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, संगीत होतं अभिजित राणे यांचं. आता यानंतर भागम भाग चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत, गीतकार समीर आणि संगीतकार प्रीतम.

श्रोते हो, भागम भाग चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते समीर आणि संगीतकार होते प्रीतम. आता ऐकूयात साधी माणसं चित्रपटातलं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा, गीत योगेश आणि संगीत आनंद घन.

श्रोते हो, साधी माणसं चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अभिता परवीन यांनी गायलेली कव्वाली, संगीत सोनिक ओमी यांचं.

अभिदा परवीन यांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. संगीत होतं सोनिक ओमी यांचं. आता ऐकूयात अलिशा चिनॉय यांनी गायलेलं अलिशा बिड्डू आणि श्याम अनुरागी यांचं पॉपगीत, संगीत बिड्डू यांचं.

अलिशाची नाय यांनी गायलेलं अलिशा बिड्डू आणि श्याम अनुरागी यांचं पॉपगीत आपण ऐकलं. संगीत होतं बिड्डू यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला सिंघम चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं सिंघम चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर तारे जमीपर चित्रपटातलं विशाल ददलानी यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

तारे जमीपर चित्रपटातलं विशाल दादलानी यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आता ऐकूयात चायना गेट चित्रपटातलं सोनू निगम हरिहरन विनोद राठोड यांनी गायलेलं गीत. गीतकार समीर अंजान आणि संगीतकार अनु मलिक.

श्रोते हो, चायना गेट चित्रपटातलं सोनू निगम, हरिहरन आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते समीर अंजान आणि संगीतकार होते अनु मलिक. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचे

हे अहिल्यानगर केंद्र आहे, सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूयात आपली गाणी. सुरुवातीला श्रीधर फडके यांच्या स्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात श्रेया घोषाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत मिलिंद जोशी यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. आणि याबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय?

0: असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्त्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात
0: बर.
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा
0: बर. म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत
0: बर.
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझ घेऊन काम नाही करते, म्हणजे शोल्डर पेन का होत आहे बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझ क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, याला

0: सायकोसोमॅटिक म्हणतात की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलेन्स झालेला आहात म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे, है ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलीस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्ट मध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: है ना, त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अग आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो, तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं

0: नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा, 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये, नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि इतकी सोपी आहे,
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे
0: हो,
1: पण यातनं शिकायचंय. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो, अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या, म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली, म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा, फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा, जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे, फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है रुपाली, ते खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्या समोर उभं राहते, तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई बायको सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात, तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे मी बायको आहे तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर, त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच दिस इज द राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं, पण 35 वर्षानंतर काय होतं शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो इकडचं तिकडे ठेवलं, सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते, तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाही

0: किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपत आहे तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपाली दाई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं. तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतात ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या, की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे. म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही, रात्री झोप लागली, कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा, बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात.

0: त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या दोन चार शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता. त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर.
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडंट रुपाली कशी आहे आणि झोपताना ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळं एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके. काय करायचंय सगळ्यांना, सी आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते, ते दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके. बघा, तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट

0: हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर ग्रो लॉंगर ग्रो लॉंगर, अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमची दोन्ही बोट सरळ झाली, म्हणजे अगदी एक छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडस पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात शरीराला सांगतात तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशन साठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन साठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपारी ताई, इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपाली ताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चना ताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
2: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
3: बर.
2: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
3: बर.
2: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
3: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ. म्हणजे हे 2-2 क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे

0: पुदिना सरबत तयार असंच ना.
1: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
0: काय मस्त लागतंय ग
1: या अशा उन्हातून आल्यावर ना. हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटत बघ.
0: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
1: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
0: पण काय ग आता एक तू उन्हातून आलीस पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
1: हो हो हो तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
0: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
1: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 आणि बरोबर 7 निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा निघालो.
0: वा
1: आकाशवाणीला यंदा 90 पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: बर आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते आपले इतर अधिकारी होते तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
1: हो बरोबर ऐकलंय सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
0: वा
1: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये. मन की वाणी आकाशवाणी घर घर में बजती आकाशवाणी.
0: वा वा वा वा वा
1: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली कुठपर्यंत शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो फोटो काढले आठवणी गप्पा चर्चा ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
0: वा एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
1: वा वा आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
0: हो ना
1: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत ते डी व्हिटॅमिन काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
0: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
1: खरंच खरंच
0: म्हणजे बघ आपली आकाशवाणी 90 झाली इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
1: हो
0: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
1: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे कामयाब हे समूहगीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
0: वा वा वा खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
1: हो ग
0: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी इतिहास समोर उभा राहतो पेशवेकालीन स्पर्श होतो त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
1: अगदी.
0: आणि आपण 90 ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे विविध वाद्य वाजवणारे सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
0: वा
1: वातावरण इतकं भरलेलं होतं ना. मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवतायत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अग, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नाव होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल ना.
0: डबा आईस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: पूर्वीची पाल की तो किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
2: आयुष्यावर बोलू काही.
0: सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द सुट्टे सुट्टे शब्द लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसाच शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढ

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग,

0: आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
1: हो पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
0: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
1: हो यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
0: पण काय ग नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
1: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो, म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना. आपले हे सगळे ऋतू, सण, समारंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
0: खरंय खरंय.
1: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
0: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
1: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
0: अरे वा, चालेल ना.
1: चल ऐक.

0: प्राची, बराच वेळ झाला ग आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला. फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं. आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि 90 पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामान शास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम मधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं, तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आज

कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आला आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं

0: त्यांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथे झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ऐसा ही गीत हमने आपको पहचानने के लिए कहा था क्योंकि मुश्किल शब्द हमारी आज की इबारत में है, तो आपने बिल्कुल सही पहचाना. सीआईडी फिल्म का वो गीत ही हम आपको सुनवाने वाले हैं. हमें बताइए किन की आवाजें हैं इस गीत में.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. CBSE 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे N नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 विरोधात मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये

10 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12 परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने आजपासून वाढ केली. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोनं आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. 2026-27 विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर दर मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 50 अंकांची वाढ झाली आणि तो 74,609 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांची वाढ नोंदवत 23,413 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: शंभर अंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी प्रमिला वाघ स्वागत करते. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार.

0: सन 1910 पासून
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांच्या स्वरात पय्याम सैदी यांची गझल, संगीत आहे ललित सेन यांचं.

0: श्रोते हो, आताचा आपण अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली पय्याम सैदी यांची गझल ऐकलीत. संगीत होतं ललित सेन यांचं.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेसच विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1447.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. चित्रपट आहे सुखाची सावली.
2: शब्द शब्द जुळून वाचे

श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. चित्रपट होता सुखाची सावली. श्रोते हो, एक निवेदन. जिल्ह्यात उष्मा लाटेचा येलो अलर्ट. उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी काय करावे? तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावे. तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV आणि वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. निवेदन संपलं. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. चित्रपट आहे मैंने प्यार किया.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात देव कोहली यांची रचना ऐकलीत. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. चित्रपट होता मैंने प्यार किया.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: याबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. विषय आहे अपरा एकादशी. सूत्रसंचालन आहे चेतन आवटे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम पटुळे.

मित्रांनो नमस्कार. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आपल्या आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आणि तुम्ही ऐकत आहात तुमच्या आमच्या नेहमीचा आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे युववाणी. आणि मित्रांनो याच आपल्या खास युववाणीच्या कार्यक्रमात आज आपण छान छान गप्पा मारणार आहोत. मित्रांनो तुम्हाला हे तर माहीतच आहे की आपण युववाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात छान छान गप्पा मारत असतो, ज्यात आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, कधीकधी आपण इंटरव्ह्यूसुद्धा घेत असतो जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. अशा विषयावर आपण चर्चा करतो जे युवकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. तसाच आज एक आपण आगळा वेगळा विषय आज घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे अपरा एकादशी. मित्रांनो एकादशीबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर, पण अपरा एकादशी म्हणजे नेमकं काय हे आज आपण आजच्या खास कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा शेवटपर्यंत नक्की ऐका. बरं मित्रांनो मला वाटतं की आपण आपल्या छानशा गप्पांना सुरुवात करण्याआधी तुकाराम महाराजांचा हा एक छानसा अभंग नक्कीच ऐकूयात.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तर तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात आपल्या आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि महान संस्कृतींपैकी एक मानली जाते. आपल्या देशामध्ये विविध भाषा, विविध परंपरा, विविध सण आणि विविध श्रद्धा असूनही भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला एकता, प्रेम, शांतता आणि अध्यात्माचा संदेश दिला आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण, प्रत्येक व्रत, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक धार्मिक दिवसामागे एक खोल असा अर्थ दडलेला आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. हे दिवस केवळ पूजा किंवा विधीपुरते मर्यादित नसतात, तर ते माणसाला चांगले जीवन जगण्याची एक प्रेरणा देतात. आज आपण अशाच एका अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेल्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अपरा एकादशी. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. खरं तर आपण एकादशी हा शब्द बऱ्याचदा ऐकतो, पण त्याच्या मागची काय कथा आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे कशासाठी चालू केलं गेलं असेल, याची परंपरा काय, याची सुरुवात कधी झाली, याचं महत्त्व काय, हे आपण बऱ्याचदा इग्नोर करत असतो. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला एखादी गोष्ट माहिती आहे, पण आपण तिच्या मागची जी दंतकथा आहे, तिच्या मागची रियालिटी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत. तर तीच गोष्ट आपण आपल्या अंगी बनवली पाहिजे. मग मित्रांनो, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात हे तर आपल्याला माहीतच आहे, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. ज्येष्ठ महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे अपरा एकादशी.

मित्रांनो, अपरा एकादशी मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा शब्द खूप नवीन वाटत असेल, तर काहींनी ऐकला सुद्धा असेल, तर ज्यांना माहीत नाही त्यांनी आजचा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की ऐकावा. तर मित्रांनो, अपरा एकादशी धार्मिक ग्रंथांमध्ये या एकादशीचे महत्त्व अत्यंत मोठे सांगितले गेले आहे. अपरा या शब्दाचा अर्थ आहे अपार, अमर्याद किंवा असीम. म्हणजेच या दिवशी केलेले पुण्य हे अमर्याद असं मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. भक्त श्रद्धेने उपवास करतात,

आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवन अत्यंत वेगवान असे झाले आहे. माणसाकडे सुविधा वाढल्यात, पण मनशांती कमी होत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती धावपळीच्या जीवनात व्यस्त आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, स्पर्धा, ताणतणाव आणि चिंता यामुळे माणूस मानसिकदृष्ट्या थकून जात आहे. अशा परिस्थितीत अध्यात्म आणि संस्कार माणसाला मानसिक आधार देतात. उपवास आणि प्रार्थना यामुळे मन हे शांत होते. एकादशीसारखे धार्मिक दिवस माणसाला थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढायला शिकवतात, स्वतःच्या मनाचा विचार करण्याची संधी देतात. हाच या एकादशी मागचा उद्देश असतो. मित्रांनो, पुढील गप्पा आपण कंटिन्यू करणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक म्युझिकल ब्रेक.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तर तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आपल्या आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, पूर्वीच्या काळात लोक अध्यात्माशी खूप जोडलेले होते. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने व्हायची. घरामध्ये संस्कारांचे वातावरण असायचे. मोठ्यांचा आदर असायचा. साधेपणा, संयम आणि समाधान या गोष्टींना घरात खूप महत्त्व दिले जायचे. आज आधुनिकतेच्या युगात अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत, पण त्याचवेळी माणूस आपल्या संस्कृतींपासून आणि परंपरांपासून दूर जाऊ लागला आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माणूस जगाशी जोडला गेला आहे, पण अनेकदा स्वतःच्या कुटुंबापासून तसंच स्वतःपासूनसुद्धा तो दूर जात आहे. म्हणूनच अशा धार्मिक परंपरा समाजामध्ये संस्कार टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. मित्रांनो, अपरा एकादशीचा उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नाही, तर उपवासाचा खरा अर्थ म्हणजे वाईट विचारांचा त्याग करणे. पण मित्रांनो, मला तुम्हाला त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी जेव्हा शाळेत असायचो तेव्हा आमचे एक सर नेहमी म्हणायचे की एकादशी आणि दुप्पट खाशी. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ समजलाच असेल की आपण ज्या दिवशी जेवढं खायचं तेवढं खातोच, पण एकादशी असेल किंवा उपवास असेल त्या दिवशी दर दिवसापेक्षा आपण नेहमी दुप्पटच खातो आणि आपण खरं तर इथेच चुकतो. मुळात एकादशीचा अर्थ तोच असतो की आपण कमी अन्न खाल्लं पाहिजे, आपल्या शरीराला पचन व्यवस्था चांगली झाली पाहिजे, पण आपण मुळात या गोष्टी टाळतो आणि भलतंच काहीतरी करत बसतो. मग मित्रांनो, एकादशीमुळे मनातील राग, मत्सर, अहंकार आणि नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा स्वीकार करणे हे आपल्याला

शिकवलं जातं. मित्रांनो, आजच्या काळात माणसामध्ये स्पर्धा आणि स्वार्थ हे खूप वाढत चाललं आहे, त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. अशा वेळी अध्यात्म माणसाला प्रेम, सहकार्य आणि मानवतेची शिकवण देते. उपवासामुळे आत्मसंयम वाढतो, मन आणि शरीर शुद्ध होते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. भारतीय संस्कृतींमध्ये दानधर्माला हे खूप महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, हे तर आपण नेहमी ऐकतच आलो आहे की दान हे सगळ्यात मोठं पुण्य असतं, पण खरं तर आपण ते करतो का हो? प्रश्न स्वतःलाच विचारून बघा ना, उत्तरसुद्धा तुमच्याकडेच आहे. बऱ्याचदा आपण करतो, पण ते सुद्धा कधी कधी नावासाठी. आजकाल सोशल मीडियावर तर असा ट्रेंड आला आहे की आपण एखादी गोष्ट एखाद्याला मदत म्हणून करतोय, तर ते सुद्धा आपण पोस्ट करतो. मग दान म्हणजे काय हो? दान म्हणजे एखादी गोष्ट गुप्तपणे एखाद्याला मदत करणं, हे सुद्धा दानच आहे ना. पण नाही, आपल्याला पटतच नाही, आपण एखादी गोष्ट केली आहे आणि ती कुणाला सांगितली नाही असं होतच नाही. आपण खरं तर इथे चुकत असतो. खरं तर दानाच्या बाबतीत आपण नेहमी ऐकलंय की दान हे एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे. पण इथे तर आपल्या दोन्ही पण हाताला ते दान कळलेलं असतं. अर्थ सांगायचा असा की दान ही नेहमी गुपित ठेवायची गोष्ट असते, पण आपण तसं करत नाही. तर ती गोष्ट आपण नक्कीच शिकली पाहिजे. म्हणजे दान ही अशी गोष्ट आहे की जी आपण नेहमी गुपित ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आपण तेच बोलत होतो की भारतीय संस्कृतीमध्ये दानधर्माला खूप महत्त्व दिले गेले आहे. अपरा एकादशीच्या दिवशी अनेक लोक गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आणि आर्थिक मदत करतात. दानामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही, तर आपल्या मनालाही समाधान मिळते. मित्रांनो, तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो ना, तेव्हा आपण दुःखी झालो आहे किंवा आपल्याला वाईट वाटलं असं कधीच होत नाही. उलट आपल्याला खूप आनंद होतो. ही पॉझिटिव्ह एनर्जी कुठून येते माहीत नाही, पण जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो, तर ज्याला मदत केली त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपण सुद्धा नक्कीच सुखावतो. त्याच्यामुळे नक्कीच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे, हे आपण माणसाने शिकलं पाहिजे. खरं तर आपण काही गोष्टी शिकतो पण इम्प्लिमेंट करत नाही, तर इथे सुद्धा आपण खूप चुकत असतो. म्हणून नेहमी ज्या गोष्टी आपण शिकतो त्या नक्कीच आपण आत्मसात तर केल्या पाहिजेतच, पण आपल्या जीवनात सुद्धा, आपल्या वागणुकीत सुद्धा उतरवल्या पाहिजेत. मित्रांनो, पुढील गप्पा तर आपण मारणारच आहोत. म्हणजेच पुढील विषयाकडे जाण्याआधी आपण पुन्हा एकदा घेऊयात एक म्युझिकल ब्रेक.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आपल्या आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, पूर्वी गावागावांमध्ये एकादशीच्या दिवशी सामूहिक भजन, हरिपाठ आणि कीर्तन आयोजित केले जायचे. गावातील लोक एकत्र येऊन भक्तिमय वातावरण निर्माण करत असत, त्यामुळे समाजात एकोपा वाढत असे. आजच्या काळात माणूस अधिक व्यस्त झाला आहे, लोकांकडे वेळ कमी झाला आहे, परंतु समाजाला जोडून ठेवण्यासाठी अशा परंपरांचे महत्त्व आज अधिक वाढले आहे. कारण तंत्रज्ञान माणसाला जोडते, पण संस्कार आणि अध्यात्म मनांना जोडतात. अपरा एकादशीचा संदेश केवळ धार्मिक नाही तर सामाजिक देखील आहे. समाजात प्रेम, दया, सहकार्य आणि करुणा टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माची गरज असते. आज जगभरात हिंसा, तणाव आणि स्पर्धा वाढताना दिसत आहे. आज जे आपण जागतिक युद्ध बघतोय ते सुद्धा त्याचाच एक भाग आहे आणि आपण त्याचे परिणाम आज आपण सगळे भोगतोय. म्हणजेच काय, गॅस टाकी नाही आहे, तेल वाढलंय, किराणा वाढलाय, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींची किंमत ही खूप वाढलेली आहे, हेच आपण याचं उदाहरण बघत आहोत. म्हणूनच जगात शांततेची खूप गरज आहे हे आज आपल्याला या परिस्थितीतून शिकायला भेटतंय. म्हणून मित्रांनो, आजच्या काळात माणूस अधिक व्यस्त झालाय, लोकांकडे वेळ कमी झालाय. म्हणूनच मित्रांनो, शांततेचे किती महत्त्व आहे हे आज आपल्याला शिकायला भेटतंय. मग मित्रांनो, अशा वेळी भारतीय संस्कृतीचा शांतता आणि मानवतेचा संदेश संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरतो. सर्वे भवन्तु सुखिनः, म्हणजे सर्वजण सुखी राहो, हा भारतीय संस्कृतीचा विचार मानवतेचा खरा संदेश देतो. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध झाली आहे, पण ज्ञान आणि संस्कार यांची जागा कोणतीही मशीन घेऊ शकत नाही. मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. आधुनिकता स्वीकारताना आपल्या परंपरा आणि मूल्यांचा विसर पडू देऊ नये, कारण संस्कार नसलेली प्रगती ही अपूर्ण असते. मित्रांनो, अपरा एकादशी माणसाला आत्मपरीक्षणाची संधी देते. आपण आपल्या जीवनात किती चांगले विचार पाळतो, किती लोकांना मदत करतो, किती सकारात्मक राहतो याचा विचार करण्याची ही वेळ असते. प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतो, पण तो जागृत करण्यासाठी अध्यात्माची गरज असते. मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मकता असेल तर जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती ही आपोआपच मिळते. मित्रांनो, आजच्या धकधकीच्या युगात कुटुंबातील संवाद कमी होत चाललाय. प्रत्येकजण मोबाईल आणि इंटरनेटमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत धार्मिक सण आणि व्रत लोकांना पुन्हा एकत्र आणतात. कुटुंबांमध्ये प्रेम, आदर आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी अशा परंपरांची खूप आवश्यकता असते, कारण मजबूत समाजाचा पाया हा मजबूत कुटुंबामध्ये असतो. भारतीय संस्कृतीची परंपरा ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर आज जगभरातील अनेक लोक योग, ध्यान आणि भारतीय अध्यात्माकडे आकर्षित होत आहेत. कारण भारतीय संस्कृती माणसाला केवळ बाह्य प्रगती नव्हे तर अंतर्मनाची शांती टिकवून ठेवते. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मानसिक समाधान अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वीच दिलाय. मग मित्रांनो, आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूयात. वाईट विचारांपासून दूर राहूया, मानवतेचा मार्ग स्वीकारूया, निसर्गाचे रक्षण करूया, आपल्या संस्कृतीचा आदर करूया आणि

जीवनात प्रेम, शांतता आणि सकारात्मकता निर्माण करूयात. कारण अध्यात्म हेच मनाला स्थैर्य देणारे आणि संस्कार हेच समाजाला दिशा देणारे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मग मित्रांनो, आजचा विचार फक्त ऐकला की तुमच्या जीवनातसुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. स्वतःला प्रश्न विचारा आणि लागा मग कामाला. खरं सांगू का मित्रांनो, आपण हे कार्यक्रम ऐकतो खरं, पण आपण खरं आपल्या जीवनात तसं वागतो का? हां, नाही, मला तरी वाटत नाही. मग स्वतःसाठी का होईना? तुम्ही या गोष्टी नक्की तुमच्या जीवनात फॉलो करा, नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनात खूप यशस्वी होताल, खूप पुढे जाताल. बरं मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पण तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे dutyroom@gmail.com. आणि हो मित्रांनो, आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावरसुद्धा एअर अहिल्यानगर या नावानं आहोत. तर तिथे देखील आमच्या पेजला फॉलो करा. तुमचं प्रेम, तुमचे अभिप्राय तिथेसुद्धा आम्हाला नक्की कळवा. पण मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा शेवट करताना संत ज्ञानेश्वरांचं हे पसायदान आपण नक्कीच ऐकून जाऊयात.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. विषय होता अपरा एकादशी. सूत्रसंचालन होतं चेतन आवटे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत आहे निखिल विनय यांचं. चित्रपट आहे जाने होगा क्या.

0: श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं निखिल विनय यांचं. चित्रपट होता जाणे होगा क्या.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: पूर्ण
4: गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं. चित्रपट आहे जाणम समझा करू.

श्रोतेहो, आताच आपण कुमार साणू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना ऐकलीत. संगीत होतं अनु मलिक यांचं, चित्रपट होता जाणन समझा करू. श्रोतेहो, एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मनहर उदास आणि अलका याग्निक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं, चित्रपट आहे जान.

श्रोते हो, आताच आपण मनहर उदास आणि अलका याग्निक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना ऐकली. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं, चित्रपट होता जाण. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा

अर्थात दिनांक 14 मे 2026 चा विषय आहे, खरीप हंगाम, बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती। तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर। प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत। शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141242434 आणि 02436372। निवेदन संपलं। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत। संगीत आहे अनु मलिक यांचं, चित्रपट आहे दोबारा।

0: श्रोते हो, आताच आपण हरिहरण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं, चित्रपट होता दोबारा. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा अर्थात गुरुवारचा अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-2-42-34-71-2-42-36-72. निवेदन संपलं. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9:00 ते 10:00. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा,
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या. KJ सोमय्या सिनियर अँड KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI&ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रियाही सुरू, जागा मर्यादित. आजच आपला प्रवेश निश्चित करा.

निमित्ताने आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे।

विशेष फोनगाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी

शंभर अंश एक मेगाहर्ट्स एफएम बँड आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे प्रमिला वाघ. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सखाराम गणपत कराळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. आज यामध्ये रोपवाटिकेमधून रोपे आणि कलमे खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुले. 7:15 ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरव. विषय आहे कवी गीताराम नरवडे यांचे काव्यवाचन. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करत आहोत. 8:35 ऐकूया सुगम संगीत. रात्री 9:00 लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. सूत्रसंचालन आहे अंजली बडवे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुले. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया आकाशवाणी @90 आयोजित सूरगौरव संध्या. या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचा संपादित भाग मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51 6:05 मंगलप्रभात. 6:25 ऐकूया दिनविशेष. 6:30 छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त चिंतन लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात आले पिकाचे बेने निवड आणि लागवडीची वेळ याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात खुब्याचा सांधा खराब होणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढिपे यांनी दिलेली माहिती. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमाचा विषय आहे सूर्याची देणगी. सादरकर्ते सदानंद कांबळी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन बाळकुणाल अहिरे यांचं. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:40 ऐकूया मिश्र संगीत. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू 8:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सकाळी 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. 10:30 ऐकूया मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 एन्स

एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम संध्याकाळी 5:02 मिक्स मसाला संध्याकाळी 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 6 वाजता ऐकूया मराठी चित्रपट संगीत संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बापूसाहेब

0: आणि मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 6 वाजता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बापूसाहेब बाडगे यांनी सादर केलेली लोकगीतं. 7:15 ऐकूया वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये लाईव्ह फोनिंग कार्यक्रम हॅलो बळीराजाचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे सुदाम बटुळे. रात्री 8:35 ऐकूया सुगम संगीत. रात्री 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार. सूत्रसंचलन आणि निवेदन आहे सारिका साळवी यांचं. रात्री 10:00 ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळची 6:40 झाली आहेत.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात सखाराम गणपत कराळे यांनी सादर केलेले अभंग.

श्रोते हो, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात सखाराम गणपत कराळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या अभंग ऐकलेत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये MSP असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका MSP दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो LNG इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 वाढवण्यात आली आहे. GMR 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल

त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा

0: मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. CBSE 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11 आणि 50 होत आहे. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, तर आपल्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज तेवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. जसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालते, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केलं तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका, ज्याला

0: व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांनाही याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण तर व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला, तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केले, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे, म्हणून काही लोकांना हे पुसणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6,00,000 कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 billion. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास, याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 billion आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केलाय भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काही वाईट परिणाम होतोय, हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिले. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय. स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय. त्यातून सध्याच्या काळात देश हित कसं साधलं

0: राहील असं वाटतंय.
1: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्य तेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 750 बिलियन डॉलर ते 800 बिलियन डॉलरच्या वस्तू आपण दरवर्षी आयात करतो. त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व गोष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही धावून असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
0: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
1: आपण नेहमी सिंगापूर, जापान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्र प्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्र प्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्र प्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काय आफ्टर इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदलाव दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला

0: सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ एका वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेषपणे कथ होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळचे 7:30
1: 100° FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचा विषय आहे रोपवाटिकेमधून रोपे आणि कलमे खरेदी करताना घ्यायची काळजी. याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948
1: म्हणजेच 13 मे 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी
0: आणि मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण बऱ्याच वेळेस रोपवाटिकेमध्ये जात असतो आणि रोपवाटिकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं, त्या रोपांविषयी सांगितलं जातं, त्या कलमांविषयी आपण सांगितलं जातं आणि मग आपण तो विश्वास ठेवतो आणि तो विश्वास ठेवल्यानंतर आपण बिनधास्त खरेदी करतो. पण कधी कधी चूक होते आणि ते रोपं आणि कलमांची निवड करताना जर का आपली चूक झाली तर आपलं आर्थिक नुकसान होतं. कारण एकंदरीतच ते पीक आपल्या शेतामध्ये आपण लावतो आणि जर का त्यामध्ये काही चूक झाली तर पुढचं येणारं जे पीक आहे, म्हणजे पुढचे 3-4 महिने, वर्ष किंवा फळबाग असेल तर आणखीच जास्तीचे दिवस, तर इथे आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं शास्त्रीयदृष्ट्या आपण काही काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेत असताना आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, जे काय त्या बाबतीतले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे आणि मग कशा पद्धतीनं हे रोपं असावेत, कशा पद्धतीने कलमं असावेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही.
1: नक्की संतोषजी, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण फळबागेचं किंवा रोपवाटिकेमधून जर चुकीची कलमं जर विकत घेतले गेले तर त्याचं दीर्घकालीन नुकसान उचलावं लागतं. याच दृष्टीने आजच्या कार्यक्रमात आपण मुलाखत ऐकणार आहोत रोपवाटिकेमधून रोपं कलमं खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी. आपल्याला आज मार्गदर्शन करतायत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर आणि मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी. ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर आपले अनेक शेतकरी बांधव अलीकडच्या कालावधीमध्ये फळबागांची लागवड करताना आपण पाहतोय, त्यासाठी विविध वाणांची लागवड ते करत असतात. आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून रोपवाटिकांमधून फळझाडांची कलमं रोपं खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सर. सर, कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे.
3: नमस्कार शेतकरी बांधवांनो, धन्यवाद.
2: सर, खरं तर रोपवाटिकांमधून फळझाडं आपले शेतकरी बांधव घेत असतात, त्याची लागवड

0: आपल्या शेतामध्ये करत असतात. हे सगळं करत असताना एकूणच आपल्या शेतकरी बांधवांनी या रोपांची खरेदी करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? अनेकदा शासकीय अनुदान देखील शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात किंवा मिळावं असं अपेक्षित असतं, तर त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीलाच काय सांगूया
1: शेतकरी बांधवांनो? आता फळबाग लागवडीचा हंगाम चालू होणार आहे. थोड्या दिवसामध्ये पावसाळ्याची चाहूल सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीचे पूर्व नियोजन केलेले आहे, अशा शेतकरी बांधवांनी ज्या फळपिकाची लागवड करायची आहे त्या पिकासंदर्भामध्ये ज्या आपल्या जवळचीच विद्यापीठाची फळ रोपवाटिका असेल, कृषी विभागाची शासकीय रोपवाटिका असेल, तसेच शासकीय पंजीकृत परवानाधारक रोपवाटिका असेल आणि खाजगी रोपवाटिका असेल, तर असे बरेचसे प्रकार फळ रोपवाटिकेचे आहे. किंवा स्पेशल फळपिकाच्यानुसारसुद्धा रोपवाटिका उपलब्ध आहेत. आंब्याची फळ रोपवाटिका, लिंबूची फळ रोपवाटिका, नारळाची फळ रोपवाटिका, भरपूर प्रकारच्या रोपवाटिका आपल्या इथं उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टिकोनातून जर लागवडीसाठीचा विचार करायचा असेल तर शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम विद्यापीठाची रोपवाटिका असेल, शासकीय रोपवाटिका असेल यांना प्रथम प्राधान्यक्रम देऊन तदनंतर परवानाधारक रोपवाटिका असेल या माध्यमातूनच रोपांची खरेदी करावी, कारण जेणेकरून शेतकरी बांधवांची फसवणूक या ठिकाणाहून टाळू शकते. त्यासाठी उत्तम वाढीची जोमदार जातीवंत कीडरोगमुक्त रोपांची कलमे रोपे खरेदी करणे शेतकरी बांधवांनी आवश्यक आहे. आणि परवानाधारक रोपवाटिका, शासकीय रोपवाटिका, विद्यापीठाची रोपवाटिका यांच्याकडून खरेदी केल्यानंतरच त्या रोप पावतीच्या माध्यमातूनच शेतकऱ्याने बांधवांना ते अनुदानासाठी ते पात्र ठरू शकतात.
0: सर, आता खरं तर आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर कोणत्या फळबागांकडे आपले शेतकरी बांधव वळल्याचं चित्र आहे, कोणत्या कलम रोपांना जास्त मागणी असते त्याविषयी सांगूयात, आणि रोपांची लागवड करत असताना विविध वाण त्यामध्ये विकसित केलेले असतील त्याबाबत सांगूयात.
1: आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं जर पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम डाळिंबाची लागवड आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे. कागदी लिंबाची लागवड, नंतर मोसंबीची लागवड, पेरूची लागवड, द्राक्षाची लागवड, अशा इतर फळझाडं जी आहेत तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याची लागवड वाढत असलेली दिसते. आणि लागवड करत असताना शेतकरी बांधवांनी जी विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि शिफारसित केलेल्या जाती ज्या आहेत, जर आपण पाहिलं तर आंब्यामध्ये केशर आहे, रत्न आहे, सिंधू आहे, तुमचे हापूस आंबा आहे, किंवा तोतापुरी आहे, किंवा सोनपरीसुद्धा अलीकडेच नवीन व्हरायटी आपल्या इकडच्या भागामध्ये आलेले, आम्रपाली आहे, मल्लिका आहे, या जातींचा लागवड करण्यासारखंच नाही. परंतु आपण बाजारपेठेचा विचार जर केला आणि ग्राहकांची पसंतीचा विचार जर केला तर केशरची लागवड, आंबा केशर वाणाची लागवड ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे, कारण मार्केटमध्ये डिमांड आणि ग्राहकांची पसंती त्या आंब्याला आपल्या याच्यामध्ये दिसते. त्याचप्रमाणे कागदी लिंबाचा विचार जर केला तर कागदी लिंबाच्या दोन व्हरायटी वाण आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत, त्यामध्ये साई सरबती आणि फुले सरबती. पेरूमध्ये सरदार आहे, डाळिंबामध्ये फुले भगवा आणि फुले भगवा सुपर आहे, सीताफळामध्ये फुले पुरंदर. या वाणांना शेतकरी अधिकचा प्रतिसाद देत असलेले किंवा शेतकऱ्यांकडून मागणी, शेतकरी बांधवांकडून मागणी होत असलेली आपल्याला दिसते. तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर लागवडीचं नियोजन करून रोपे कलमे खरेदी करण्याची तयारी करावी.
0: सर, आता रोपवाटिकेतून रोपं ज्यावेळेस खरेदी करायचे असतात तेव्हा शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी, आणि अनेकदा शेतकरी बांधवांचा कल ही उंच वाढलेली जी झाडं असतात, साधारणतः 3 ते 5 फुटापर्यंतची जी कलमं असतात ती घेण्याकडे कल असतो, तर त्याबाबत शेतकरी बांधवांना काय सांगूया?
1: बरेचसे शेतकरी बांधव आता सघन लागवडीकडे वळलेले आहेत. सघन लागवडीमध्ये किंवा नॉर्मल पारंपरिक लागवडीमध्ये शेतकरी बांधवांचा बऱ्याच वेळा आमच्याकडे आल्याच्या नंतर प्रश्न असा असतो की आम्हाला उंच वाढलेली 4 वर्षाची 5 वर्षाची झाडं पाहिजेत किंवा 4 ते 5 फूट उंचीची पाहिजेत. तर शेतकरी बांधवांना माझी एक विनंती अशी राहील, जे उंच वाढीची जी रोपं आहेत त्यांचा बुंदा हा पुरेसा असा तयार झालेला नसतो, आणि अशी रोपं तुम्ही जर सिलेक्ट करून तुमच्या किंवा त्यांना फांद्या फुटलेल्या नसतात, फक्त शेंडा 1-4 ते 5 फुटापर्यंत ते झाड पूर्ण असं काठीसारखं वाढलेलं असतं, पुरेशा फांद्या त्याला नसतात, शेंडा मजबूत नसतो, बुंदासुद्धा मजबूत नसतो, आणि अशा प्रकारची रोपं जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड जर केली, शेतामध्ये जाऊन लागवड जर केली, तर त्या रोपांना आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो, वाऱ्यापासून त्याचं संरक्षण करावं लागतं, आणि अशी रोपं लवकर बुंदा पकडत नाहीत लागवडीनंतर, आणि फळावर येण्यासाठी त्यांना जास्तीचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. आणि जी काही कमी उंचीची रोपं आहेत त्यांचा बुंदा लवकर पकडून त्याचा विस्तार किंवा फांद्यांची वाढ ही लवकरात लवकर होऊन ती लवकर फळावरती येतात. तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी प्राधान्यक्रम देताना, रोपे खरेदी करताना प्राधान्यक्रम देताना मध्यम वाढीची जातीवंत आणि जोमदार हिरवीगार पानं असणारी रोपे कलमं खरेदी करण्यास काही हरकत नाही.
0: आता अनेकदा रोपवाटिकेतून

0: किंवा कलमरोप आपण खरेदी करतो त्यावेळेस ती निरोगी असणं गरजेचं आहे, ती उच्च गुणवत्तेची असणं गरजेचं आहे, त्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: बऱ्याचशा रोपवाटिकाचं आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा खाजगी शासकीय रोपवाटिका नाहीत पण खाजगी रोपवाटिकेमधनं जर ज्यांना परवाना नाही अशा रोपवाटिकेमध्ये कलमे रोपांच्या किमती बाबतीमध्ये सुद्धा बराचसा डिफरन्स असा जाणवतो. स्वस्तामध्ये शेतकरी बांधवांना ते कलमे रोपं उपलब्ध करून दिली जातात आणि त्याचे कुठलीही हमी त्या ठिकाणी दिली जात नाही. आहे ती रोपं आहे त्या भावामध्ये त्या शेतकरी बांधवांना ती उचरा म्हणजे खरेदी करावं लागतात. त्याचं कुठलंही बिल त्या ठिकाणी दिलं जात नाही. त्याची वाहनाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये कुठलीच शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही. आणि मग अशा माध्यमातून म्हणजे निकृष्ट दर्जाची रोगाचा प्रादुर्भाव असणारी रोपं सप्लाय होण्याचा किंवा धोका जास्त वाढतो. तर त्यासाठी रोपं कलमं खरेदी करत असताना आपण खात्रीशीर ठिकाणावरूनच ज्या ठिकाणी तुम्हाला खात्री दिली जाते, पक्कं बिल दिलं जातं, तुम्हाला जे फळपीक निवडायचं आहे, जे तुम्ही घेणार आहात त्याचा वाहनाचं नोंद त्या ठिकाणी त्या बिलावरती केली जाते, अशा ठिकाणावरूनच आपण रोपं खरेदी करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ज्या रोपं

0: वाढतो, तर त्यासाठी रोपं कलमं खरेदी करत असताना आपण खात्रीशीर ठिकाणावरूनच, ज्या ठिकाणी तुम्हाला खात्री दिली जाते, पक्क बिल दिलं जातं, तुम्हाला जे फळपीक निवडायचं आहे, जे तुम्ही घेणार आहात त्याचा वाहनाचं नोंद त्या ठिकाणी त्या बिलावरती केली जाते, अशा ठिकाणावरूनच आपण रोपं खरेदी करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ज्या रोपवाटिकांच्या मातृवृक्ष बागा चांगल्या आहेत, मातृवृक्ष बागा त्या ठिकाणी तुमच्या निदर म्हणजे तुम्हाला दाखवल्या गेल्या पाहिजेत किंवा या ठिकाणावरनं कलम रोपांची निर्मिती केली जाते. मातृवृक्ष बागासुद्धा निरोगी आहेत की नाही हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे.
1: सर, आता आपण जर पाहिलं तर एकूणच महाराष्ट्र राज्याचा जरी विचार केला तरी परराज्यातून येणाऱ्या ज्या रोपवाटिकेंची रोपं आहेत त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. अनेक खाजगी ज्या रोपवाटिका आहेत त्यांचे प्रतिनिधी गावोगावी फिरून कलम रोपांची बुकिंग घेत असतात. या सगळ्या बाबतीत शेतकरी बांधव देखील संदिग्ध अवस्थेत असतो. नेमकं स्थानिक जातींना किंवा स्थानिक रोपवाटिकांना प्राधान्य द्यावं की त्यांच्या सांगण्याला बळी पडावं, असं सगळा संमिश्र हा खेळ असतो. याबाबत काय सांगू?
0: निश्चितच आपल्या देश राज्य आणि जिल्ह्याचा जर विचार जर केला तर प्रत्येक ठिकाणचं हवामान जमीन ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि हवामानानुसार जाती जमिनीनुसार प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे साऊथ साईडला गेलं, नॉर्थ साईडला गेलं, नॉर्थ ईस्ट साईडला जर गेलं आपण किंवा आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर प्रत्येक ठिकाणी व्हरायटी विविध पिकं एकच आहे पण त्याच्या ज्या आपण वाहनाचा विचार जर केला तर हे वाहन वेगवेगळे आपल्याला दिसून येतात. तर त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या फळपिकांच्या वाहनांचीच तसेच कृषी विद्यापीठांनी संशोधन संस्थांनी शिफारसीत केलेल्या वाहनांचीच निवड आपण करणं तितकंच गरजेचं आहे. कारण पावसाळी हंगाम चालू झाल्यानंतर परराज्यातील बरेचसे एजंट प्रतिनिधी आपले गावोगावी फिरून आल्बम दाखवतात, फोटो दाखवतात आणि त्या याला शेतकरी बांधव बळी पडतात. त्याच्यामध्ये कुठलेही वाहन किंवा कुठल्याही याच्या प्रकारची हमी त्या ठिकाणी दिली जात नाही. पहिले पैसे जमा केले जातात, नंतर एक 15 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रोपांचा पुरवठा होतो, पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरेचशी शेतकरी बांधवांची फसवणूक झालेलं आपल्याला दिसतं. कारण आमच्याकडे बरेचसे शेतकरी बांधव दरवर्षी आमच्या रोपवाटिकेमध्ये येत असतात तर त्यांचा हाच प्रश्न राहतो की आम्ही बाहेरच्या परराज्यातून आलेले कलम रोपं लावले पण ते काय तितकेसे चांगले आले नाहीत, ते वाहन चांगला निघाला नाही किंवा बरेचसे रोपामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे रोपं घेणं किंवा खरेदी करणं हे शेतकरी बांधवांनी टाळलं पाहिजे जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्या ठिकाणी केलेला त्यांचं कष्ट किंवा मेहनत वाया जाणार नाही.
1: सर, आता मोसंबी कलम याबाबत जर बोलायचं असेल तर कोणत्या प्रकारचा तो खुंट वापरलेला असावा आणि त्यामागे त्याची पार्श्वभूमी काय असावी, काय त्याची कारणं असतात योग्य खुंट वापरण्यापाठीमागे?
0: आपलं विद्यापीठाचं जे संशोधन केंद्र आहे लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी कागदी लिंबू आणि मोसंबीची कीडरोगमुक्त कलम रोपं दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी तयार करून ती वितरित केली जातात. तर त्या ठिकाणी आपण जो विद्यापीठाने आपला शिफारस केलेला खुंट जो आहे तो रंगपूर लाईम खुंटावरती मोसंबीची फुले मोसंबी आणि नुसेलार जातीची कलमे रोपं त्या ठिकाणी तयार केली जातात. तर ती करत असताना जो शिफारसीत केलेला जो रंगपूर लाईमचा खुंटा आहे तो भारी जमिनीमध्ये फळझाडांची वाढ ही चांगली होते, तसंच त्यावरती येणारा जो फायटोप्थोरा जे म्हणजे ज्याला आपण डिंक्या रोग म्हणतो त्या डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये होतो, त्यासाठी त्याला आपल्याला रंगपूर लाईम खुंटावरतीच मोसंबीची कलमं केलेली असावीत. त्यासाठी त्या खुंटावरचीच रोपण निवड करणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून त्यावरती येणारं उत्पादन हे चांगलं असेल, चांगली गुणवत्तापूर्ण असेल, त्याची क्वालिटी चांगली असेल, फळांची चकाकी चांगली असेल, त्यासाठी रंगपूर लाईम खुंटावरती जी काही मोसंबीची कलमे रोपे कलमे तयार केलेली आहेत तर त्यासाठी त्याची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: सर, आता डाळिंब बागेकडे ज्या शेतकरी बांधवांना वळायचं आहे किंवा नवीन आपली त्यांना बाग फुलवायची अशा शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
0: निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या पावसाळी हंगामामध्ये डाळिंबाची लागवड करायची आहे तर बरेचसे शेतकरी बांधवांनी पूर्वनियोजन जर केलेलं असेल, खड्डे वगैरे व्यवस्थित भरून घेतलेले असेल, त्या ठिकाणी सर्वप्रथम ठिबक सिंचनाची पाण्याची सोय त्यांनी करणं तितकंच आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणावरून तुम्ही गुटी कलम नेणार आहात तर त्या ठिकाणी जे गुटी कलम तुम्ही निवडणार आहात तर ते बगीचा जे आहे ती मातृवृक्ष बगीचा ही तेलकट डाग रोग मुक्त असली पाहिजे, त्या ठिकाणी मररोग रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी नसला पाहिजे. अशा बागेची चांगल्या मुळ्या फुटलेली म्हणजे ज्याच्या मुळ्या लालसर झालेल्या आहेत अशा गुटी कलमांची निवड त्या ठिकाणी तुम्ही करून आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. पण गुटी कलमांची खरेदी करत असताना आपल्याला कमीत कमी 10% गुटी कलमे हे एक्स्ट्राची खरेदी करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी नांग्या भरण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. आणि गुटी कलम लागवड करत असताना जो खड्डा व्यवस्थित आपण त्या ठिकाणी भरलेला आहे त्या ठिकाणी त्याची म्हणजे बाहेरचं जे प्लास्टिकचं आवरण आहे गुटी कलमाचं ते बाहेरचं आवरण व्यवस्थित काढून

0: तो जो स्पॅगनम मॉस आणि मुळ्यांचा जो बॉल आहे तो डिस्टर्ब न होता तो त्या ठिकाणी मातीमध्ये व्यवस्थितरित्या दाबून लावणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याला पाण्याचा पुरवठा हा प्रत्येक कलमाला होतोय का नाही व्यवस्थितरित्या ते पाहणं गरजेचं आहे. आणि अशा ठिकाणी पाणी देत असताना हे वापशावरती पाणी देणं इतकंच गरजेचं आहे. किंवा गुटी कलम लावलं आणि त्याला दररोज पाणी दिलं तर त्याच्यामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव लवकर येऊ शकतो. त्या ठिकाणी हे रोप कलम लावल्याच्यानंतर वापशावरती पाणी देणं तितकंच अत्यंत गरजेचं आहे.
1: सर, आता आपल्याकडे साधारणतः जून जुलैमध्ये पावसाला सुरुवात होत असते. अशा कालावधीमध्ये ज्यावेळेस आपला शेतकरी बांधव या रोपांची लागवड आपल्या शेतामध्ये करतो, या परिस्थितीमध्ये आपल्या रोपांची शेतकरी बांधवांनी काळजी कशी घ्यावी त्याबाबत मार्गदर्शन करूया.
0: बरेचसे शेतकरी बांधवांना ज्यावेळेस आता जून जुलैमध्ये लागवड करण्यात ज्यांची तयारी झालेली आहे असे शेतकरी बांधवांना आता विविध रोपवाटिकामध्ये एक अंदाज घेत असतात की बाबा कुठल्या रोपवाटिकेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रोपं मिळतील. तर अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला रोपं खरेदी करण्याची घाई झालेली असते तर तुम्ही रोपं चौकसरित्या चौकशी करूनच चौकस बुद्धीने त्या रोपांची खरेदी करावी. त्याचं पक्क बिल तुम्ही त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्या बिलावरती तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहेत फळपिकाचं नाव, त्याचं वाण, त्याचं ज्या आवश्यक गोष्टी तुम्हाला अनुदानासाठी आवश्यक आहेत, तारीख, तर ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टी नमूद करून घेणं आवश्यक आहे. तदनंतर ही जी काही रोपकलमं तुम्ही घेऊन जाणार आहात तर त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये तुमच्या भागामध्ये पुरेसा पाऊस पडून गेल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी त्याची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जी काही कलमं रोपं रुजतात ती आजूबाजूला ढगाळ हवामान, नंतर हवेमध्ये गारवा आलेला पाहिजे, टेम्परेचर तुमचं तापमान कमी झालेलं पाहिजे, जमिनीतली वाफ आपण जी म्हणतो ती निघून गेलेली पाहिजे, तर आणि तरच ते रोपांची रुजवण त्या ठिकाणी चांगली होत असते. तत्पुरती तुम्ही रोपं मिळण्याची गॅरंटी नसताना रोपं उपलब्ध आहेत, ज्या दिवशी उपलब्ध आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊन जर गेले, तुमच्याकडं पाऊस जर लेट जर पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या रोपं तुमच्या ज्या ठिकाणी झाडाची सावली आहे तुमच्या शेतामध्ये, झाडाची सावली नसेल तर त्याला ग्रीन शेडनेटचा वापर करून त्या ठिकाणी सावली करावी. रोपं वाफ्यामध्ये वाफा तयार करून वाफ्यामध्ये ठेवावेत आणि पूर्ण वाफा भरून त्याला पाणी द्यावं. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी त्याची लागवडीपूर्वी थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे.
1: मगर सर, आता रोपं खरेदी केल्यानंतर पक्क बिल घेणं कितपत गरजेचं आहे आणि या बिलावरती कोणकोणत्या गोष्टी नमूद असाव्यात त्याबाबत सांगूयात.
0: निश्चितच बरेचसे शेतकरी बांधव आता शासनाच्या ज्या कृषी विभाग जे काही योजना पोकरा अंतर्गत असेल किंवा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे किंवा अजून कुठली केंद्राची योजना आहे त्या योजनेअंतर्गत बरेचसे प्रस्ताव आता कृषी विभागाला सादर करून फळबाग लागवडचं नियोजन त्या ठिकाणी शेतकरी बांधव करत असतात. आणि ह्या योजनांना अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी विद्यापीठाची फळरोपवाटिका, शासकीय फळरोपवाटिका आणि परवानाधारक रोपवाटिकाच्या माध्यमातूनच रोपकलमांची खरेदी करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणावरून बिल मिळण्याची शाश्वती नाही किंवा ज्या ठिकाणाहून बिल मिळणार नाही अशा ठिकाणावरून रोपकलमं खरेदी करणं टाळावं. कारण जेणेकरून त्यांना जे अनुदानपात्र शेतकरी आहेत किंवा अनुदान ज्यांना मिळवायचं आहे तर त्यांना त्या ठिकाणी ते अनुदान मिळणार नाही. आणि रोपकलमं खरेदी करत असताना फळपिकाचं नाव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जो वाण शेतकरी बांधव त्या ठिकाणी निवडणार आहे, ज्या वाणाची कलमं रोपं त्या ठिकाणी खरेदी करणार आहे, त्या वाणाचं नाव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतर जितकी कलमं त्या ठिकाणी खरेदी करतो आपण त्याच्यावरती त्या कलमांचीसुद्धा संख्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं नाव त्याच्यावरती असलं पाहिजे, गावाचं नाव त्या ठिकाणी त्या पावतीवर असलं पाहिजे. ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी एकदम बारकाईने पाहून त्या ठिकाणी ते पक्क बिल घेणं गरजेचं आहे. कन्सर्न जी काही रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेचा सील त्या ठिकाणी असला पाहिजे. नंतर सिग्नेचर जे आहे त्या ठिकाणी त्या सगळ्या असल्या पाहिजेत. हे अशा पद्धतीने बिल, पक्क बिल घेणंसुद्धा तितकंच शेतकरी बांधवांसाठी गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर, आता विविध कलम रोपांची खरेदी केल्यानंतर त्यांची लागवड पद्धती कशी असावी याबाबत सांगूयात.
0: बरेचसे शेतकरी बांधव पारंपरिक आणि सघन पद्धतीने लागवड करण्याकडे, पारंपरिकपेक्षा सघन पद्धतीकडे आता वळलेलं आपल्याला दिसतं. तर लागवड करत असताना लागवडीची सर्व पूर्वतयारी म्हणजे तुमच्या जमिनीपासून जमिनीची निवड तुम्ही त्या ठिकाणी कशी केली आहे, माती परीक्षण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे का नाही, जमिनीची लेवलिंग त्या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये केलेली आहे का नाही, खड्डे खोदलेले आहेत का नाही, हे सगळे खड्डे वगैरे सगळं जमिनीची आखणी का करणं, त्याच्यामध्ये चौकोनी पद्धत असेल, आयताकृती असेल, उतारावरती आपण जे कंट्रोल पद्धत आहे, ज्या आपली उपलब्ध जमीन त्या जमिनीमध्ये आपण केलेली त्याची आखणी, घेतलेले खड्डे, त्यानंतर आता पावसाळा येतोयच आहे, ह्या मे एंडपर्यंत आपण ते सगळं खड्डे भरण्याची तयारी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी केली पाहिजे. खड्डा भरत असताना आपल्या खड्ड्याच्या तळाशी तुम्हाला पालापाचोळा टाकणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी चांगली सुपीक माती नंतर त्या 2-1 फुटापर्यंत भरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ज्या कलमाची आपण ज्या भागामध्ये खड्ड्याच्या लागवड करणार आहोत मध्यभागी, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सुपीक माती, शेणखत, निंबुळी पेंड, गांडूळ खत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि कीटकनाशकाचे क्लोरो

0: ठिमेत सारख्या याचा वापर करून ही माती सगळं संमिश्र मिश्र करून त्या ठिकाणी लागवडीची तयारी करणं आवश्यक आहे. आणि जी काही रूपकलम तुम्ही खरेदी करून आणलेली आहेत लागवड करायच्या वेळेस, जी काही पिशवी बाहेरची कलमाची पिशवी आहे, तर ती कलमाची पिशवी व्यवस्थितरित्या त्याच्या मुळांना आणि त्याचा जो मातीचा बॉल आहे त्याला डिस्टर्ब न होता ती पिशवी अलगदरित्या ब्लेडच्या सहाय्याने कापून तो बॉल खड्ड्यामध्ये व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ठेवावा. त्याच्यावरती माती व्यवस्थित आपल्या टाचेने खोडाजवळची माती पूर्ण दाबून घ्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची हवा शिरणार नाही आणि कलम सुकून मरणार नाही, हे अशा पद्धतीने लागवड करणं आवश्यक आहे.
1: बरं सर, आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे निरंतर आपल्या शेतकरी बांधवांसाठी कार्यरत आहे. आपल्या रोपवाटिकेविषयी, त्या रोपवाटिकेच्या संपर्काविषयी आपण शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल?
0: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे तर त्या कार्यक्षेत्रामध्ये 10 ठिकाणी म्हणजे जवळपास 10 जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये जवळपास 15 ठिकाणी म्हणजे 15 रोपवाटिकांमधून आपल्याला विविध फळझाडांची कलमे रोपे ही उपलब्ध केली असतात. पण मुख्यतः विद्यापीठाचं जे मध्यवर्ती परिसर आहे त्या ठिकाणी उद्यानविद्या रोपवाटिका उद्यानविद्या विभाग आणि मध्यवर्ती रोपवाटिका बियाणे विभाग अशा दोन मुख्य रोपवाटिका आहेत. त्याचबरोबर आंतरविद्या जलसिंचन शाखेची सुद्धा आंब्याची फळ रोपवाटिका आहे. अशा 3 रोपवाटिका या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कलमे रोपं वितरित केली जातात. तदनंतर गणेशखिंड कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड या ठिकाणी सुद्धा विद्यापीठाची मोठी फळ रोपवाटिका आहे. त्यानंतर कृषी महाविद्यालय शिवाजीनगर या ठिकाणी सुद्धा आपल्या विद्यापीठाची रोपवाटिका आहे. नंतर कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा विद्यापीठाची रोपवाटिका आहे. तदनंतर कृषी संशोधन केंद्र कसबेडिग्रस, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर या ठिकाणी, नंतर कृषी महाविद्यालय धुळे, कृषी डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर या ठिकाणी सुद्धा विद्यापीठाच्या रोपवाटिका आहेत. त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये उपलब्ध असणारी कलम शेतकरी बांधवांना वेळोवेळी उपलब्ध करून दिली जातात. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ उद्यानविद्या रोपवाटिका उद्यानविद्या विभाग यासाठीचा संपर्क क्रमांक 0 24 26 2 43 442 आणि विद्यापीठ मध्यवर्ती परिसरातीलच मध्यवर्ती रोपवाटिका बियाणे विभाग यांचा संपर्क क्रमांक 0 24 26 2 43 338 आहे. या ठिकाणावरून ज्या शेतकरी बांधवांना रोपकलमे खरेदी करायचे आहेत तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनी वेळीच संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे आपले रोपकलमे खरेदी करण्यासाठी तयारी करावी. या रोपवाटिकांच्या माध्यमातून 1 जून 2024 पासून विविध फळपिकांची रोपे कलमे विक्री चालू होणार आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकांमधून फळझाडांची कलमे रोपे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण माहिती जाणून घेतली. आपल्यासोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सर. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर अशी दिलेली आहेत. त्यांनी आपल्याला रोपवाटिकेचा असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये आपण कुठे संपर्क करावा ते देखील सांगितलेलं आहे. तरी देखील आपल्याला पुन्हा एकदा ही संपर्क क्रमांक सांगत आहे. मध्यवर्ती रोपवाटिका बियाणे विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणचा संपर्क क्रमांक आहे 0 24 26 24 33 38. नंबर पुन्हा एकदा 0 24 26 24 33 38 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. त्याचबरोबर 0 24 26 24 34 42 हा देखील एक संपर्क क्रमांक आहे. मगर सरांचा नंबर मी आपल्याला सांगतोय, त्यांच्यासोबत देखील आपण संपर्क साधून या रोपवाटिकांविषयी किंवा कलमी रोपांविषयी आपण माहिती जाणून घेऊ शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 75 88 51 79 67. नंबर पुन्हा एकदा 75 88 51 79 67. मगर सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी नगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकेमधून रोपं कलमं खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण एका गाण्याचा आनंद घेऊ.

शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण आहे उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आलं पिकाची बेणे निवड आणि लागवडीची वेळ याविषयीची माहिती, संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमामध्ये हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दोंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत 0241 242 34

0: आणि 242 36 72.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी
0: आणि मी संतोष मते आपला आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून निरोप घेतोय. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं. एक निवेदन. जिल्ह्यात उष्मालाटेचा येलो अलर्ट, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी काय करावे? तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या भरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावे. तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. निवेदन संपलं.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
5: संपर्क 92 70 52 66 35.
7: ऐक, काय झालं?
8: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली आहे.
7: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना,
7: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
8: आणि फोन नंबर
7: 93-72-99-29-36.
8: 93-72-99-29-36.
9: झाली सोय.
10: कशाची?
9: पिंकीच्या फीची.
10: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
11: RBI म्हणते
10: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 आणि मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये MSP असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका MSP दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो LNG इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. GMR 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या

परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर.

0: बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. विषय आहे कवी गीताराम नरवडे यांचे काव्यवाचन.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज ऐकूया गीताराम नरवडे या ग्रामीण प्रतिभासंपन्न कवीच्या कविता। त्यांची होरपळ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे। दैनिक गावकरीमध्ये त्यांची कवी कॉर्नर, गुरुकुल, पारावरच्या गप्पा ही सदरं प्रकाशित झाली आहेत। त्यांच्या होरपळ या कादंबरीला शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनात जिल्हास्तरीय पुरस्कार, किसनराव डोंगरे सामाजिक प्रतिष्ठानचा साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे। त्यांचा मोहिनी कथासंग्रह, फजिती हा विनोदी कथासंग्रह आणि शब्दगंध कविता संग्रह हे आगामी साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर आहेत। तर ऐकूया गीताराम नरवडे या ग्रामीण कवीच्या कविता।
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे माझ्या मळ्यातली माती। माझ्या मळ्यातली माती इथं दडले तरंग, माझ्या मळ्यातील माती इथं दडले तरंग, येता पावसाच्या सरी मग फेकती सुगंध। माझ्या मळ्यातली माती साऱ्या विश्वाची जननी, माझ्या मळ्यातली माती साऱ्या विश्वाची जननी, तिने निर्मियले देव जीवतारिले पाशाने। याच मातीमध्ये आहे इंद्रचंद्राची नगरी, याच मातीमध्ये आहे इंद्रचंद्राची नगरी, श्वेद गळता अंगाचा इथं नांदती पंढरी। नाही स्वर्गामध्ये सुख ठेवा पिकतोया इथं, नाही स्वर्गामध्ये सुख ठेवा पिकतोया इथं, येथे अमृताचा घडा गोड भरती मुखात। माझ्या मळ्यातली माती किती आहे सांगू जुनी, माझ्या मळ्यातली माती किती आहे सांगू जुनी, नाही पिढ्याचं गणित किती गेल्यात खपुनी। या मातीने केला नाही कधी कधी भेदभाव, या मातीने केला नाही कधी कधी भेदभाव, जाती कुणब्याच्या बहू कसला ना वैरभाव। येता पावसाची धार माती राहे गरोधर, येता पावसाची धार माती राहे गरोधर, हक मारी वृषभाला झाली स्वतःच उदार। माझ्या मळ्यातली माती न कधी हसती रडती, माझ्या मळ्यातली माती कधी हसती रडती, माय लेकरावरही मनातूनही रुसती, माय लेकरावरही मनातूनही रुसती। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे सुगी।

धाव पळ कर ताती बैल जोडीचे खिल्लारी मागे खोंड हुंदड तपिक दिसता बिल्लोरी ताटा पुढे ताट दिले जसे आंबराला खांब ताटा पुढे ताट दिले जसे आंबराला खांब साऱ्या शिवारी डोलतो आनंदाने बोळा सांब

रेपाख रांची साव लीला चाले गाणी. माझे पुढचे कवितेचं नाव आहे स्वप्नभंग. हळदीच्या रंगानं मोहरांगी आला, हळदीच्या रंगाने मोहरांगी आला, स्वनेरी सपनांचा सडा अंथरला. ओंजळ भरली आशीर्वाद घेऊन, ओंजळ भरली आशीर्वाद घेऊन सासरी निघाली, तेव्हा तिच्या जीवनात पहिली पायरी सुरू झाली. भांगातल्या त्या कुंकवाचा रंग ल्याली लाल लाल, भांगातल्या त्या कुंकवाचा रंग ल्याली लाल लाल, गुलाबी मुखावर फुले होते तिचे गाल. शतपावली करून झोकून दिलं स्वतःला, शतपावली करून झोकून दिलं स्वतःला, फुलाची शेस समजून फुलाचा सुगंध दूरच राहिला, फुलाचा सुगंध दूरच राहिला. भाजलेल्या कांतीने दवाखान्यातच अंत झाला, भाजलेल्या कांतीने दवाखान्यातच अंत झाला. माझी पुढची कविता आहे विनवणी. मंदिरात वसे देवासावलीची, मंदिरात वसे देवासावलीची, कासं याशी सांग चिंता करतोशी. उभे मंदिर हे तापे उन्हामध्ये, उभे मंदिर हे तापे उन्हामध्ये, थंडी पावसाची तमानसे कधी. किती वावटळी घोंगावतो वारा, किती वावटळी घोंगावतो वारा, सुखी नांद देवा एकच हा होरा. तुझ्यामुळे आहे किंमत रे मला, तुझ्यामुळे आहे किंमत रे मला, नको त्याग करू विनंती ही तुला. तुझ्यामुळे होई माझे चांग भले, तुझ्यामुळे होई माझे चांग भले, तुझं विसरता कदापि न चाले. नसा नसामध्ये वास्तव्य रे तुझे, नसा नसामध्ये वास्तव्य रे तुझे, करता करविता सर्वस्व तू माझे. नको राग धरू स्थिरचित्ती राहे, नको राग धरू स्थिरचित्ती राहे, नको त्याग करू काळाची या मोहे. कुडी माझी तुझं काय असे दुःख, कुडी माझी तुझं काय असे दुःख, उपभोगी आत्म्या बहुकाळ सुख, उपभोगी आत्म्या बहुकाळ सुख. माझी पुढची कविता आहे सुनबाई. बाई माझ्या पोरानं करामत केली, बाई माझ्या पोरानं करामत केली, आणि काल माझ्या घरात नई सुनबाई आली. इवलीशी टिकली कपाळी लावते, इवलीशी टिकली कपाळी लावते, लचकत मुरडत वाटानी चालते, काय बाई झंपर दंडबाया धावते, काय बाई झंपर दंडबाया धावते, तोंडाला पावडर घडी घडी लावते, हटाला लावते भलतीच लाली, काल माझ्या घरात नई सुनबाई आली. बगलात घालते इवलीशी पिशी, बगलात घालते इवलीशी पिशी, हातातल्या फडक्यानं शेंबुड पुशी, तास तास बसते टीटी ही पशी, आणि चहा पिताना म्हणते नका उबशी. उन्हात म्हणते धरावं सावली, आणि काल माझ्या घरात नई सुनबाई आली. कधी घालते इजार आणि अंगात झगा, कधी घालते इजार आणि अंगात झगा, उचवूच टाचाची चप्पल बघा, हातात बांगड्या घालीतच नाय, हातात बांगड्या घालीतच नाय, घडी घडी हातातलं घड्याळ पहाय, काय बाई पोराला लक्ष्मी घावली, आणि काल माझ्या घरात नई सुनबाई आली. डोक्याचे केस तिचा कोंबड्याचा झाप, डोक्याचे केस तिच्या कोंबड्याचा झाप, आणि म्हणती मारला म्या कडबाप. 60 वर्ष झाले मी मर्जीत मेले, 60 वर्ष झाले मी मर्जीत मेले, वडीलधाऱ्यांच्या पुढं कधी नाही गेले, आल्या आल्या म्हणते द्या मला वायली, काल माझ्या घरात नई सुनबाई आली. पुढची कविता आहे माझी कणव. हे माते फिरग्यांच्या हाती सूत्रसारी जेव्हा होती, फिरग्यांच्या हाती सूत्रसारी जेव्हा होती, तापलेला मातीमध्ये क्रांती भडकली होती. रक्ताने न्हाली होतीस बंद तुकडात गात होतीस, रक्ताने न्हाली होतीस बंद तुकडात गात होतीस, बंद मुक्त होण्या

साठी प्रोत्साहन देत होतीस, आता स्वतंत्र झालीस तू, आता स्वतंत्र झालीस तू, शिंगाराने सजलीस तू, तरी पण का सांग माते पुन्हा आज रडतीस तू, म्हणून का आसवे गाळती, म्हणून का दुःख करती, म्हणून का आसवे गाळती, म्हणून का दुःख करती, जातय त्याच्या विळख्यात तुझे लेकुरे कैक जळती, तुझ्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, तुझ्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, आपसात लढण्याला जोम आहे, अपहरण प्रकार कितीही झाले तरीही आम्हाला दम आहे, किती अपहरण झाले जरी सोडून आणू नकोस भिऊ, किती अपहरण झाले जरी सोडून आणू नकोस भिऊ, तव पुत्राचे मारे केरी हवे तर सोडून देऊ, आम्ही सारी तुझे लेकुरे, आम्ही सारी तुझे लेकुरे, तुझ्या व्यथांची जाणीव आहे, तुझ्याबाबत आमच्या मनात सदान कदा कणव आहे, तुझ्याबाबत आमच्या मनात सदान कदा कणव आहे. यानंतर माझी पुढची कविता आहे आभूषण. ऐक माझे मैना तू ग आज सुवासीन झाली, आणि सौभाग्याचं लिहिणं बाई आज छत्तीस गल्याली, दोन डझन बांगड्या चूड आहे वाचाल्याली, सजनाच्या संगतीने सप्तपदी तुझी झाली, दोन जोडव्यानी तुझे आज पाय गसजले, शुभ्र चांदीची चमक वर चांदणे खिजले, येळा बाहुट्याचा जोड दोन्ही कोपरांच्या वर, सासराशी जाय बाई आता सुटल माहेर, तुझ्या अनामिके मधी तुवा घातली ग मुदी, दानधर्म करताना नको अडखळू कर.

दे कशी शोभुना दिसते तुझ्या नाकातील नथ कधी सोडू नको बाई तुझ्या धन्याची ग साथ तुझ्या धन्या

रनम याच आभूषणामध्ये तुला येऊ दे मरण. माझी पुढची कविता आहे पाऊस. आल्या पावसाच्या धारा होतो डोईवर मारा, आल्या पावसाच्या धारा होतो डोईवर मारा, मिळाली या संजीवनी पिकनाचे थरारा. गेली येऊन या सर कांती झाली ओली चिंब, गेली येऊन या सर कांती झाली ओली चिंब, रोड झाली होती भूमी आता जवानीत दंग. आला मातीचा सुगंध, आला मातीचा सुगंध नाच खुशीत चालला, आला मातीचा सुगंध नाच खुशीत चालला, उंच हात पालवता सूर्यदेवही हसला. आली वाऱ्याची झुळूक त्याने खेळ मोहरला, आली वाऱ्याची झुळूक त्याने खेळ मोहरला, चमचमणारे मोती सारा डोंगर पेटला, चमचमणारे मोती सारा डोंगर पेटला. माझी पुढची कविता आहे सरस्वतीच्या लेकरांनो. शब्दांचे वाघबान चौफेर मी सोडणार आहे, शब्दांचे वाघबान चौफेर मी सोडणार आहे, आणि सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पोथ्या पुराण लिहून मोरक्यांना जेव केले, पोथ्या पुराण लिहून मोरक्यांना जेव केले, निष्ठावंतांच्या हातात फक्त तुम्ही शस्त्र दिले. जात धर्म भेदभाव स्वार्थासाठी पुढे केले, जात धर्म भेदभाव स्वार्थासाठी पुढे केले, स्वर्ग मृत्यू पाताळीच आम्हालाच गुंतवले. तुमच्या या कूटनीतीचा पडदा मी फाडणार आहे, सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पतिव्रता सीतेचा जय जयकार झाला, पतिव्रता सीतेचा जय जयकार झाला, उर्मिलेचा सांगा का विचार नाही केला. गीता धर्म सांगणारा कृष्ण जर देव झाला, गीता धर्म सांगणारा कृष्ण जर देव

0: कोणाला निशस्त्र करण्याचा सांगा का घात केला? पक्षपाती प्रवृत्तीचा सूड आता मी घेणार आहे, पक्षपाती प्रवृत्तीचा सूड आता मी घेणार आहे, सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. निढळाचा घाम गाळून कोणी राती उपाशी, निढळाचा घाम गाळून कोणी राती उपाशी, टिवल्या बावल्या करणारेच फक्त खातात तुपाशी, लबाडभाट नुसतेच बनवतात लोकाशी, लबाडभाट नुसतेच बनवतात लोकाशी, काही माळ चाळून खेळतात जापाशी. या साऱ्या गोष्टीचा फडशा मी पाडणार आहे, सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. पोटासाठी खेडे सोडून शहरामध्ये आले, पोटासाठी खेडे सोडून शहरामध्ये आले, ताट मान खाली वाकून धनिकांचे गुलाम झाले. स्वाभिमानी लेखणीला इथंच तुम्ही आडवे केले, स्वाभिमानी लेखणीला इथंच तुम्ही आडवे केले, शेतकरी कष्टकरी चेष्टेचे विषय झाले. या साऱ्या विरुद्ध बंड उभे करणार आहे, सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. शब्दांचे वाघबांध चौफेर मी सोडणार आहे, सरस्वतीच्या लेकरांनो तुम्हाला पण छेडणार आहे. माझी पुढची कविता आहे इंद्रसभा. माझा मळारे फुलला पिक जोंधळ्याचं आलं, माझा मळारे फुलला पिक जोंधळ्याचं आलं, सभा भरली इंद्राची सारे मोती विखुरलं, बांधा वरलं झाड फांदी हालती कौतुके, बांधा वरलं ते झाड फांदी हालती कौतुके, जे आसनांच्या मागे चौऱ्या ढाळती कौतुके. रोज सकाळी सकाळी दिवा आकाशी लागतो, रोज सकाळी सकाळी दिवा आकाशी लागतो, सभी चारे छतावरी जसा झुंबर खुलतो. पानाची या सळसळ, पानांची या सळसळ कानी आवाज करीती, पायी बांधूनी पैंजन जशी उर्वशी नाचती. वारा वाजवितो विना, वारा वाजवितो विना सुर निघती मधुर, वारा वाजवितो विना सुर निघती मधुर, राग रागिण्यात गाती जशी नारद तुंबर, राग रागिण्यात गाती जशी नारद तुंबर. माझी पुढची कविता आहे फोन. एकदा एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं, एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं, माझा देश तुझी लंका सांग मला कशी आहे. एकदा रामाने रावणाला फोन करून विचारलं, माझा देश तुझी लंका सांग मला कशी आहे. रावणाने सांगितलं, तुझ्या अयोध्येपेक्षा लंका माझी शाबूत आहे. रावणाने सांगितलं, तुझ्या अयोध्येपेक्षा लंका माझी शाबूत आहे, पण तू गेल्यापासून सारखीच ती जळत आहे. तू केलेल्या रक्तपाताची तशी आम्हाला सवय आहे, तू केलेल्या रक्तपाताची तशी आम्हाला सवय आहे, तामिळीच्या रूपाने वानरसेना कायम आहे. आमचे बंधू बिभीषण तुझ्या राज्यात जिवंत आहेत, आमचे बंधू बिभीषण तुझ्या राज्यात जिवंत आहेत, शेजारच्या राष्ट्राशी हातमिळवणी करत आहेत. माझे वंशज तुझ्या देशात निर्भयपणे वाढत आहेत, माझे वंशज तुझ्या देशात निर्भयपणे वाढत आहेत, रस्तोरस्ती सीतांचे अपहरण करत आहेत. अशोकवनातली पवित्र सीता अजून माझ्या ध्यानात आहे, अशोकवनातली पवित्र सीता अजून माझ्या ध्यानात आहे, पण तुझ्या देशात रामायणाचे महाभारत घडत आहे, तुझ्या देशात रामायणाचे महाभारत घडत आहे.
1: आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ग्रामीण कवी गीताराम नरवडे यांच्या कविता ऐकल्यात.

श्रोते हो, आताचा पण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात. विषय होता कवी गीताराम नरवडे यांच्या कविता. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते अशोक पत्की. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी एक आठवण. आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3771 आणि 242-3672. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3771 आणि 242-3672. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे मिथिलेश पाटणकर यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण बेला शेंडे यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना ऐकलीत. संगीत होतं मिथिलेश पाटणकर यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: या सारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय आहे आपली स्वास्थ्य आणि जीवनशैली. तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर, सूत्रसंचालन आहे अंजली बडवे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया तर फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
6: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आहे बुधवार आणि बुधवारची रात्रीची 9 वेळ ही आपली हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाची असते. तर आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा आपला विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या प्रश्नांना, आपल्या शंकांना उत्तरं देतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. आणि संपर्क साधायचा आहे 0241-242-3471 आणि 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावरती. तेव्हा विषयाला अनुसरून जरूर प्रश्न विचारा. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
7: नमस्कार
6: डॉक्टर. असं म्हटलं जातं की युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा. म्हणजे ज्याचा आहार विहार कर्म झोप जागरण योग्य प्रमाणात असतं त्याचं दुःख दूर होतं. बरोबर आहे?
7: अगदी बरोबर आहे.
6: तर याच अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपला जो आजचा विषय आहे की आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली, तर आपली जीवनशैली ही कशी असावी?
7: थोडक्यात या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जीवनशैली म्हणजे थोडक्यात आपल्याला जाणून घ्यावं लागेल काय असते नेमकं. जगण्याची काही विशिष्ट जी पद्धत प्रत्येकाची असती त्याला आपण जीवनशैली म्हणतो. त्यामध्ये मग वैयक्तिक असेल, समूहाची म्हणून असेल, किंवा समाजाची विशिष्ट एक जीवनशैली असते. त्यामध्ये रोजच्या सवयी, आहार, व्यायाम, कामाचं स्वरूप यांचा विचार आपण करत असतोय. तर थोडक्यात साधारण दिनचर्याचा विचार आपण याच्यामध्ये करतो आणि तदनुषंगाने ऋतूनुसार त्यात होणारे जे बदल आहेत त्यांचाही आपण विचार करत असतोय. मग तुम्ही मगाशी जसं म्हणाला की युक्त आहार विहारस्य वगैरे, त्याच्यामध्ये आहार विहार, झोपणं उठणं जागणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जर योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने झालं तर त्याला स्वास्थ्याला लाभतं असं म्हटलं जातं. याच गोष्टींचा जीवनशैलीमध्ये खरं तर आपण विचार करतोय आणि त्या अनुषंगाने शारीरिक मानसिक व्यवहार यांचाही आपण विचार करतो. आहार काय घ्यावा, कसा घ्यावा, किती घ्यावा, व्यायाम कोणी किती कसा करावा, मानसिक व्यवहारामध्ये विचारसरणी व्यक्तीची कशी आहे, ताणतणाव हाताळण्याची पद्धत कशी आहे, त्याची सामाजिक वर्तणूक कशी आहे, त्याची जीवनमूल्य काय मूल्य काय आहेत, मानसस्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी तो कशा पद्धतीनं स्वतःला सांभाळतो किंवा काय छंद जोपासतो, कशामध्ये मन गुंतवतो, इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला जातो. आणि आपण मग समाजात सुद्धा आपण म्हणतो की याची जीवनशैली बैठी आहे, याची धावपळीची आहे, याची कष्टाची आहे, असा हा सगळा विचार आपण करत असतोय. आणि आजकाल आपण पाहतोय की
6: खूप धावपळीचं
7: सगळं झालेलं आहे. आजारांचे जर स्वरूप जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला डॉक्टर रुग्णाला सांगत असतात की दिस इज लाईफस्टाईल डिसऑर्डर, जीवनशैलीमुळे झालेले हे आजार आहेत. त्याच्यामध्ये अगदी मधुमेहापासून, कॅन्सरपासून, रक्तदाब वृद्धीपर्यंत वगैरे असे अनेक आजार आहेत की जे लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये येतात. आणि म्हणूनच आपल्याला ह्या जीवनशैली आदर्श कशी असावी, चांगली कशी असावी, किंबहुना आदर्श जीवनशैलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण कशा पद्धतीने करावा याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि हा करत असताना एक आयुर्वेदाचार्य म्हणून आयुर्वेदाचं महत्व मी इथं विशद करू इच्छितो आणि या विषयाच्या अनुषंगाने त्याचाच उहापोह आपण करणार आहे. आयुर्वेद हे मूलतः एक निसर्ग अनुसरण करणारं शास्त्र आहे. उत्तम शास्त्र आहे. आणि आयुर्वेद हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ते संपूर्ण जीवनाचा विचार करणारं शास्त्र आहे. आयुष्य
6: हा
7: वेदा आयुर्वेद असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जीवनाच्या अनुषंगानं येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये

0: आयुर्वेदामध्ये येतो.
1: केवळ आजार बरं करण्या इतपतच आयुर्वेद मर्यादित आहे असं नाही, आणि आयुर्वेद हे उत्तम निसर्गशास्त्र आहे, निसर्ग नियमांचं अनुसरण करणारं शास्त्र आहे, आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काय उपाय उपचार स्वस्थ राहण्यासाठी आणि रोग झाले तर बरे करण्यासाठी जे काय सांगितले आहेत ते निसर्ग अनुकूल निसर्गाला अनुकूल निसर्गाचे नियम पाळणारे आहेत, आणि त्यामुळं मनुष्याला त्याचा फायदा होतो. मनुष्य सुद्धा एक निसर्गाचाच घटक आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे निसर्ग नियम पाळणारी जी व्यक्ती असेल म्हणजेच आयुर्वेदाचे नियम पाळणारी व्यक्ती असेल तर त्याला स्वास्थ्य हे सहज आणि लवकर प्राप्त होऊ शकतं, यात काही शंका
0: नाहीये. आपण आता तुम्ही सांगितले की ज्याची योग्य दिनचर्या असेल तर त्याला स्वास्थ्य लाभतं म्हणजे आयुर्वेदाच्या नुसार. तर साधारणपणे निरोगी राहण्यासाठी रोजची दिनचर्या ती साधारण कशी असावी? मग
1: मी नेहमी एक रोग मायड पेशंट अनेक कथा 40 वर्ष झाली जवळजवळ प्रॅक्टिस करतो मॅड. रुग्णालयानंतर आम्ही रुग्णांची दिनचर्या विचारत असतो कारण त्यातच आजाराची कारण आम्हाला सापडत.
0: कधी चुकीचंही काही गोष्टी घडल्या जातात नाही का?
1: हो निश्चित होतात, म्हणून तर आजार होत असतात. किंवा बरेचसे आजकाल तर आपण पाहतो की इन्फेक्शन न होणारे आजार फार कमी झालेले, या जीवनशैलीतल्या सुखामुळेच होणाऱ्या आजारांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मग या अनुषंगानं आयुर्वेदानं जो विचार केलेला आहे तो विचार करत असताना जे काय आदर्श गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टीमध्ये मुख्यतः आपण प्रधान गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घेऊ, कारण हा विषय तसा फार मोठा आहे. बारीक सारीक गोष्टी जर विचार करत बसलो तर त्याला अनेक व्याख्यानं आपल्याला द्यावी लागतील किंवा चर्चा करावी लागतील असं स्वरूप आहेत. पण सामान्यतः सर्वसमावेशक गोष्टी ज्या केल्या जातात त्या गोष्टींचा आपण इथं विचार करू, आणि दिनचर्येमध्ये या गोष्टी काय काय येतात ह्याचा आपण अगोदर विचार करून नंतर त्याच्यावरती काय चुका केल्या जातात किंवा त्याला काय पर्याय आहेत का, अपरिहार्य परिस्थितीमध्ये याच्यामध्ये काय बदल केले जाऊ शकतात किंवा केले तर ते नियमबाह्य होत नाही किंवा त्याचा त्रास होत नाही अशा गोष्टींचा आपण विचार करू. आणि मग या दृष्टीने विचार करता आपण पाहतो की सकाळी उठावं कधी हा एक विषय आहे. साधारण सूर्योदयापूर्वी 1.5 तास उठणं हे गरजेचं असतंय. ब्राह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे. आता यात आपण मी असं करतो आधी त्या जे काय गोष्टी आहेत काय काय करतो आपण त्या उल्लेख करू आणि मग आपण एक एक गोष्टीचं विवेचन करू असं मला वाटते. तर सकाळी उठलं पाहिजे सूर्योदयापूर्वी साधारण 1.5 तास तरी उठलं पाहिजे. उठल्यानंतर मग मलमूत्र विसर्जन हा महत्वाचा भाग असतोय, नैसर्गिकरित्या ते होणं गरजेचं असतंय. त्यानंतर ते झाल्यानंतर मग आपण दात घासणं तोंड धुणं हा प्रकार करत असतोय. त्यानंतर काही लोक योगासने प्राणायाम किंवा काही जण व्यायाम करतात, काही जण फिरायला जातात, म्हणजे व्यायाम हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. हे झाल्यानंतर लोकांच्या दृष्टीने जो काही महत्वाचा भाग येतो पेयपान करणं, मग त्यात पाण्यापासून चहापासून दुधापासून कोकोपासून ते काही फळांच्या रसापासून भाजीपाल्यांच्या रसापर्यंत अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. काही लोक सुकामेवा खा किंवा आणखी काही गोष्टी रात्री बदाम काजू भिजून ठेवलेले असतात ते दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. किंबहुना काही व्यक्ती अमुक एक आजार होऊ नये म्हणून काही औषध सुद्धा आजार नसताना घेत असतात. अशा सुद्धा गोष्टी करणारे लोक आहेत. आज प्रसारमाध्यमामध्ये किंवा इंटरनेटवरती अशा गोष्टी भरपूर उपलब्ध असतात. मग कॅन्सरवरती हे गोष्ट चालती, मग आपल्याला कॅन्सर होऊ नये, घरात कोणाला तर कॅन्सर असतो तो मला होऊ नये म्हणून मग एखादी गोष्ट मी घेतो. मला अमुक एक आजार आहे, माझ्या घरच्यांना हा आजार आहे, किंवा मला पुढे जाऊन हृदरोग होऊ नये, मला पुढे जाऊन ब्लड प्रेशर होऊ नये म्हणून ही गोष्ट घेणं, आम्ल पित्त होणार नाही होऊ नये म्हणून ही गोष्ट घेणं, अशाही गोष्टी करणारे लोक आहेत. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार आपल्याला या अनुषंगानं करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्नानाचा विषय आहे. त्यानंतर स्नान केल्यानंतर आपण आराधना, बरेच जण आपापल्या पद्धतीनं पूजा अर्चा आराधना उपासना करणारे लोक आहेत, ती सकाळी केली जाते. देवपूजा करणारे लोक आहेत, ते कशासाठी करायचं, काय त्याचं महत्व आहे, करावं न करावं काय आहे. त्यानंतर मग हे झाल्यानंतर नाश्ता किंवा भोजन, काही जण नाश्ता करतात काही जण भोजन करतात, कामाच्या वेळा कामाचं स्वरूप खाण्याच्या सवयी या सगळ्यावरती ते फॅमिलीनुसार किंवा व्यक्तीनुसार ते बदलत असतं. मग नाश्ता किंवा सकाळचं भोजन असे काही गोष्टी असतात त्याचा विचार आपण करणार आहोत. त्यानंतर सकाळच्या भोजनानंतर मग नोकरीदार असतील किंवा नोकरीला जाणारे कामासाठी बाहेर जाणारे लोक असतील तर दुपारच्या विश्रांतीचा विषय येत नाही, पण घरी असणाऱ्या लोकांच्या बाबतीत दुपारी झोपणं विश्रांती घेणं हाही विषय अत्यंत महत्वाच्या आजाराच्या दृष्टीने स्वास्थ्य राहण्याच्या दृष्टीने त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग सायंकाळचं जे काय परिचर्या असते किंवा जे काय करणं असते त्याच्यामध्ये संध्याकाळी परत चहापान आहे, काही जण खाणं करत असतात संध्याकाळी, काही जण फिरायला जातात, काही जण व्यायाम करतात. सायंकाळ झाल्यानंतर मग परत काही उपासना असते काही जणांची किंवा आणि त्यानंतर मग

0: जेवणाचा विषय असून जेवण झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी जेवणानंतर सुद्धा फिरणारे किंवा व्यायाम करणारे लोक आपण पाहत असतो. मग ती छतपावली करावी का चांगला भरपूर व्यायाम करावा हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. आणि त्यानंतर झोपी जाणं असा विषय आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांचं महत्व तुमच्या स्वास्थ्यासाठी अनन्यसाधारण आहे आणि याचा बारकावे विचार करणंच आणि ऋतूच्या अनुषंगाने ह्यातले जे काही बदल असतात खाण्यापिण्यातले ते करणं हे स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि तोच विचार आज आपण करणार आहोत आणि तो करावा असं मला वाटतंय.
1: आता तुम्ही या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की दिनचर्येच्या बाबतीतल्या, तर मग सकाळी उठल्यापासून काही जणांना चहा घेण्याची सवय असते, काहींना काही आवळा ज्यूस वगैरे घेतात किंवा आणखीन काही काही घेत असतात, तर ते हे कितपत योग्य आहे?
0: मुळामध्ये काही जण पाणी सुद्धा पितात, बऱ्याच जण
1: गरम पाणी
0: उषपान म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही जण गार घेतात काही जण गरम. मुळामध्ये आयुर्वेद असं सांगतो की आयुर्वेदामध्ये काही अधारणीय वेग म्हणून सांगितलेत की ज्याला अर्जस आपण म्हणतो, इच्छा निर्माण होणं, खाण्याची इच्छा, भूक लागणं, तहान, पाणी पिण्याची इच्छा, अशा काही 13 प्रकारचे वेग म्हणून सांगितलेले आहेत. त्यामध्ये पाणी पिण्याच्या संदर्भातला सुद्धा उल्लेख आला. पाणी पिण्यासाठी जर मनापासून इच्छा झाली किंवा शरीरानं तशी मागणी केली तर पाणी पिलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. सकाळी उठून तहान नसताना पाणी पिणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. किंबहुना ज्यांची प्रकृती कफाची असते, ज्यांना सर्दी, पडसे, खोकला अशा पद्धतीचे त्रास असतात किंवा कफाने किंवा आमाने होणारे सांधे दुखीचे प्रकार असतात, अशा व्यक्तींनी सकाळी तहान नसताना पाणी पिणं अयोग्य आहे. तहान लागली तर मध्यरात्री सुद्धा पाणी प्यावं, पण पाणी पिताना थोडं पाणी प्यावं. स्वस्थ माणसाने सुद्धा अल्प पाणी प्यावं तहान लागल्यानंतर असं शास्त्र सांगतं. एका वेळेला मुद्दामून दोन दोन ग्लास एक एक तांब्या पाणी पिणारी लोक आहेत आम्ही पाहतो.
1: दिवसभरात 2-3 लिटर पाणी प्या असं सांगितलं.
0: नाही ते ठीक आहे ना, दिवसभरात जाऊ द्या तेवढं, पण म्हणून एकाच वेळेला 1 लिटर प्यायचं, दुपारी 1 लिटर, संध्याकाळी 1/2 लिटर असं नव्हे ना. ते तहान लागल्यानंतर थोड्या प्रमाणात प्या, पुन्हा तहान लागलं तर पुन्हा प्या. हे पाणी पिणं हे काही कुठलंही एखादं ड्रेनेज साफ करण्यासारखी गोष्ट नसते. की लोकांना तो कन्सेप्ट असतो डोक्यामध्ये किंवा विचार असा असतो की पाणी चांगलं पिलं की आपला कोठा साफ होईल.
1: बरोबर
0: आहे. कोठा म्हणजे नुसत्या पाईप्स नसतात किंवा वाहिन्या नसतात की इकडून पाणी टाकले आणि तिकडे सगळा कचरा बाहेर पडला, पाणी घेऊन तो बाहेर पडतोय, असं होत नसतं. आत अनेक प्रकारच्या प्रक्रिया होत असतात. पचन, सगळ्या पचनाच्या प्रक्रिया त्यातून होत असतात. शरीराला आवश्यक असलेले अंश हे पचनानंतर त्यातून शोषले जातात, टाकाऊ भाग त्यातून बाहेर काढले जातात, मळ स्वरूपात काही बाहेर पडतात, त्यात मूत्र आहे, पुरुष आहे म्हणजे शौचालय आहे, या गोष्टींचा विचार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी त्यात घडत असतात. मग अशा ठिकाणी जर आपण हे पाणी टाकणं हे सुद्धा विचारपूर्वक टाकावं लागतं पोटामध्ये. त्यामुळे सकाळी पाणी पिताना हा विचार निश्चित करावा. ज्यांना पचनाच्या तक्रारीत, भूक न लागण्याच्या तक्रारीत, ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे, मगाशी मी सांगितलं तसे सर्दी, पडसे, खोकला अशासारखे आजार आहेत, यांनी पाणी पिताना अत्यंत सावधता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी तहान असेल निश्चित पाणी प्या. उन्हाळ्यासारखे दिवस असतील तुम्ही थंड पाणी प्या, ते सुद्धा माठातलं थंड पाणी चालेल. फ्रीजसारखं एकदम चिल्ड ज्याला म्हणतात असं पाणी पिणं अयोग्य आहे. सकाळी मग थंडीचे दिवस असतील, थंड वातावरण असेल तर तहान लागली असेल तर कोमट पाणी प्या, गरम पाणी प्या, त्याचे परिणाम वेगवेगळे होत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी पिणं आहे हे पाणी पिणे विचारपूर्वक करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अनेक आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या मध्ये कारणं शोधताना आम्हाला हे कारण सांगतात, आयुर्वेदामध्ये अजीर्णाचं पहिलं कारण अत्यंबुपान, अतिप्रमाणात पाणी पिणं हे सांगितलेलं आहे. आपल्याला शालेय जीवनात शिकवताना सांगितलेलं असतं की भरपूर पाणी पिणं आरोग्याला चांगलं असतंय, हे निम्मच बरोबर आणि निम्मच चुकीचं विधान आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. उष्ण प्रकृतीच्या लोकांना जास्त पाणी लागेल, 4 लिटर सुद्धा लागू शकतं. उन्हाळ्याच्या दिवसात 6 लिटर पाणी सुद्धा लागू शकतो उष्ण प्रकृतीच्या माणसाला. ते जर थंड प्रकृतीचा माणूस असेल त्याला 2-1.5 लिटर सुद्धा पाणी पुरतं अशी परिस्थिती असते. त्यामुळे सब घोडे 12% असं मोजून चालत नाही. प्रत्येकानं आपल्या प्रकृतीचा विचार करणं गरजेचं आहे, त्यानुसार पाणी घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी निसर्गानं आपल्याला सोय करून ठेवलेली आहे ना, तुम्हाला तहान लागेल तर तुम्हाला पाण्याची गरज आहे हे शरीर दर्शवत
1: सांगतं.
0: त्यामुळे तहान लागेल त्यावेळेला पाणी प्या. सीझननुसार ते गरम, गार, कोमट कसं प्यायचं हे ठरवा. किती प्रमाणात प्यायचं हे सुद्धा ठरवत आहे. नाहीतर मग सकाळीच पाणी भरपूर पिलं की आत जे आहे शरीरामध्ये आपल्याला अन्न पचवणारी जी गोष्ट आहे त्याला अग्नी म्हटलं जातं, ह्या ज्याला डायजेस्टिव्ह फायर म्हटलं जातं, हे ज्या ह्या अग्नी जो आहे हा उष्ण गुणधर्माचा असतो. या अग्नीवरती जर तुम्ही भरपूर प्रमाणात सकाळीच जर पाणी टाकलं तर तो आणखी मंद होतो. आणि अग्नी मंद म्हणजे पचनशक्ती मंदावून होणारे आजार अनेक होतात.

0: अजीर्णापासून अंगावर सूज येण्यापर्यंत, सर्दीपासून खोकल्यापासून दम्यापर्यंतचे आजारसुद्धा होण्याची शक्यता असते. संधिशूलाचे, सांधेदुखीचे आजारसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळचं हे पाणी जे आहे हे अत्यंत विचारपूर्वक पिणं गरजेचं आहे.
1: पाणी पिणं हे खूप
0: हो सरसकट
1: पाणी प्यायला पाहिजे आणि हे
0: हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे.
1: डॉक्टर आपल्याला एक फोन कॉल येतोय.
0: हो येस.
1: हॅलो. हॅलो.
2: नमस्कार.
1: नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
2: हो अंजलीताई नमस्कार, मी प्रकाश जैन बोलतो नांदेडताई.
1: बर बर बोला.
2: प्रश्न सांगू का?
1: हा बोला ना, आपला प्रश्न विचारा.
2: उन्हाळ्यामध्ये डॉक्टर साहेबांना पण नमस्कार. बीपी आणि शुगर असणाऱ्या लोकांनी किती वेळ जेवावं आणि पाणी किती पिवावं उन्हाळ्यामध्ये स्वस्थ राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: तुमचा प्रश्न समजला मला. असा आहे, या पुढच्या विवेचना पुढची विवेचनामध्ये ते येईलच माझ्या. पण बी पी आणि तुम्ही जो आजार विचारलेला आहे त्या आजारानुसार विचार करण्यापेक्षा आपल्याला उन्हाळ्यामध्ये सामान्यतः सर्व लोकांनाच नेहमीपेक्षा जास्त पाणी लागतं. त्यामुळे तहान लागेल त्यावेळेला तहानीच्या प्रमाणात निश्चित पाणी प्यावं. वारंवार तहान लागली तर वारंवार प्यायलासुद्धा हरकत नाही, त्यात काही प्रत्यवाय नाही. आणि ते पाणी हे या दिवसामध्ये आता 40-40 पुढं टेम्परेचर जात आहे तर आपल्याला माठातलं चांगलं थंड पाणी, ते सुद्धा वाळा वगैरे अशा गोष्टी टाकून सुगंधित केलेलं पाणी सुद्धा आपल्याला चालू शकतं. हे प्रमाण व्यक्तीनुसार प्रकृतीनुसार हे बदलत असतं. जसं मी म्हटलं मगाशी की पित्ताची प्रकृती असेल, उष्ण प्रकृती असेल, तर किंबहुना इतर लोकांच्यापेक्षा त्याला जास्तसुद्धा पाणी लागू शकतं. त्यामुळे तुमच्या बाबतीत किंवा तुम्ही ज्याच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत पाणी पिताना तहान लागली की तुम्ही पाणी पिऊ शकता. पिताना एका वेळेला एक अर्धा कप कपभर पाणी प्या, पुन्हा लागली तर पुन्हा प्या तुम्ही. पण एकाच वेळेला एकदम दोन दोन ग्लास पाणी पिण्याची गरज नाही आणि तसं पिऊ नये. अच्छा,
1: चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. तर डॉक्टर, हे झालं पाण्याच्या बाबतीत. आता त्यानंतर सवय असती लोकांना किंवा सामान्यपणे की चहा घ्यायचा, तर त्या बाबतीत काय सांगाल?
0: चहाच्या बाबतीत, चहा हे पेय जे आहे हे तसं कुठंही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं नाही आहे काही.
1: बर,
0: चहा हे पेय जे आहे हे उत्तेजना निर्माण करणारं पेय, विशेषतः लोक जे आहेत की तरतरी येण्यासाठी, उत्साह निर्माण होण्यासाठी, बौद्धिक तात्पुरता उत्साह निर्माण होण्यासाठी हे वापरलं जाणारं पेय आहे. तसं आयुर्वेदाला कुठलाही पदार्थ हा निषिद्ध नाही. त्या पदार्थाचे गुणधर्म कळाले की तो पदार्थ आपल्याला योग्य आहे का नाही याचा विचार करावा आणि तो घ्यावा. सामान्यतः चहा कॉफी हे उत्तेजक पेय आहेतच आहे आणि ती उष्ण असतात. आणि ही उष्ण पेय विचार करताना मग आपल्याला पुन्हा हाच विचार येतो की आत्ता उन्हाळा असेल तर ते पिणं तसं योग्य नाही. प्यायचं असेल तर मग कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी, वात प्रकृतीच्या व्यक्तींनी, की ज्यांच्या शरीरामध्ये मुळात प्रकृतीस्थ थंडा वाजतो त्यांच्यासाठी योग्य आहे. त्यांनी सुद्धा ठरवायचं असते ते किती प्रमाणात प्यावा आणि कधी प्यावा.
1: पण कसं असतं ना की वर्षानुवर्षाची ती सवय असते.
0: बरोबर आहे,
1: की सकाळी उठल्यानंतर चहा घ्यायचा व्यसनच आपण म्हणूयात.
0: हो,
1: ते तसं असतं.
0: तर ते उठल्यानंतर उपाशी पोटी पोट मोकळं असताना चहा पिऊ नये.
1: बर,
0: मुळात हा निश्चित मान्य गोष्ट आहे. चहा घ्यायचा असेल नंतर तुम्ही घेऊ शकता, पण उपाशीपोटी चहा घेऊ नये. बऱ्याच वेळेला हा चहा घेताना काय होतं की लोकांचं प्रमाण सुद्धा आता भरपूर प्रमाणात असतो. म्हणजे अगदी परदेशात आपण पाहतो
1: की त्याचं काय होतं की चहा घेतला की असं म्हणजे मानलं जातं की भूक मरते साधारणपणे, तर त्यामुळे असे मोठाले ग्लास भरून चहा घेतला जातो.
0: नाही, तो घेऊ नये. मी तेच सांगणार होतो की हा एक मोठाले ग्लास की ज्याच्यामध्ये 250-300 ml सुद्धा, 200-200 ml, 150 ml एवढा चहा घेणारे लोक सुद्धा आहेत आपण पाहत असतोय, किंवा कॉफी घेणारे लोक असतात, कधी कधी ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेणारे लोक असतात. या पद्धतीनं हा अग्नीवर परिणाम करणारी
1: ब्लॅक कॉफी आणि ब्लॅक चहा समजा घेतला तर त्याचं काय?
0: त्याचे सुद्धा त्याचे ठराविक गुणधर्म आहेत. उत्तेजना निर्माण होती, काही वेळेला ते घेणं योग्य प्रमाणात थंडीच्या दिवसात किंवा अन्य सीझनमध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं घेणं अत्यंत म्हणजे मान्य असू शकतं. पण सकाळी उठल्या उपाशीपोटी चहा घेणं हे निश्चित.
1: पण मग दिवसभरात साधारण किती घ्यावा मग चहा?
0: हे परत व्यक्ती सापेक्ष आहे.
1: बर,
0: म्हणजे काही लोक अगदी 10-10 कप घेणारे आहेत, त्यांच्या बाबतीत ते नुकसानच करत असतो. चहा घेणारा काही लोक जे असतात त्यामध्ये विशेषतः आता या दिवसामध्ये सुद्धा लोक काही आलं गवती चहा टाकून चहा घेणारे लोक आहेत.
1: हे
0: अत्यंत उष्ण कॉम्बिनेशन होतं. असे लोक बऱ्याच वेळेला म्हणजे तोंड येणं किंवा मुळदीचा त्रास होणं, अंगावरून तांबडं जाणं अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन येतात.

0: असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे चहा हे एक उत्तेजक पेय आहे, उष्ण पेय आहे. उन्हाळ्यासारख्या दिवसात तर ते उपाशीपोटी 100% घेऊ नये. आणि सकाळीसुद्धा जनरली मोकळ्या पोटावर चहा जनरली कधीही कोणीही घेऊ नये.
1: अच्छा,
0: तुम्हाला कुठलंही पेय घ्यायचं असेल तर तहान असेल तर निश्चित पाणी प्या. आणि मग बाकीच्या पेयांचा आपण विचार करू शकतो.
1: पण जर चहा प्यायचाच असेल तर साधारणपणे उठल्यानंतर किती वेळाने किंवा काय असं काही हे असतं का? मग
0: उठल्यानंतर मुळामध्ये समजा तुम्ही पित्त प्रकृतीची व्यक्ती जर असेल तर त्याने आधी काहीतरी खावं.
1: अच्छा, प्रकृतीनुसार पुन्हा त्याचा
0: विचार बदलतं ते.
1: बरं,
0: तो निश्चित विचार करावा लागतो आपल्याला. त्यामुळे उपाशपोटी हे टाळणं निश्चित चांगलं आहे. प्रकृतीनुसार ते विचार करावा लागतो आपल्याला, काय कॉम्बिनेशन करून घ्यायचा हाही विचार त्यात अत्यंत महत्त्वाचा असतो. घेतला तर किती प्रमाणात घ्यावा हाही त्याच्यामध्ये विचार आहे.
1: पण ब्लॅक कॉफीच्या बाबतीतही तेच आहे.
0: तेच आहे, तेच आहे.
1: अच्छा, आता हे झालं चहाचं. आता चहा आणि हे घेतल्यानंतर साधारण व्यायामाकडे येतो आपण. त्या बाबतीत काय सांगाल?
0: व्यायाम आता ज्याच्यामुळे शरीराला श्रम होतात त्याला व्यायाम म्हटलं जातं आयुर्वेदानुसार.
1: बरोबर.
0: तर श्रम ज्या ज्या गोष्टीमुळे होईल, मग अगदी पळणं असो, जोर बैठक असो, किंवा जिममध्ये जाऊन व्यायाम करणं असो, किंवा एखाद्याला कष्ट करण्यानं सुद्धा एखादं काम केलं सकाळी उठून, की एखादा जमीन खणलेली आहे, किंवा एखादा श्रम करत असेल तर तो सुद्धा, श्रम म्हणजे कष्टाची काम करत असेल आणि त्याच्यामुळे त्याला श्रम होत असतील, तर तो ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यायामामध्ये येतात.
1: अच्छा,
0: मग आजकाल आपण पाहतो की याच्यामध्ये जिममध्ये अगदी सगळ्या प्रकारचे व्यायाम करण्यापासून घरी प्राणायाम योगासनं करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. प्राणायाम योगासनामध्ये प्रत्येक वेळेला श्रम होतील असं नाही. सूर्यनमस्काराच्या सारख्या गोष्टीमध्ये श्रम होतात, पण एखादं आसन घातले तर त्याच्यामध्ये श्रम होतील असं नाही. त्यामुळे श्रम जिथं होतात तिथं व्यायाम होतो असं आपण समजावं. आणि हा व्यायाम जो आहे, हा जो केला जातो, हा व्यायामाच्या वेळांच्या बाबतीत सुद्धा अत्यंत दक्ष असणं गरजेचं असते.
1: डॉक्टर, आपण याविषयी बोलणार आहोत, पण एक फोन कॉल येतोय आपल्याला.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा मॅडम, नमस्कार.
1: नमस्कार. आपला प्रश्न विचार.
2: डॉक्टरने विचारलं की कच्च लसूण सकाळी जाऊन खाणं किती योग्य आहे, किंवा दिवस पण एक असतो ते पण दिसून किती वेळा घ्यावं त्याबद्दल मला माहिती पाहिजे. आणि दोन्ही गोष्टी
0: तुम्ही लसूण आणि जवस या बाबतीत विचारलं, बरोबर आहे. तर लसूण हा मूळतः उष्ण पदार्थ आहे, मसाल्याचा पदार्थ आहे आपण जाणतो. हा मसाल्याचा पदार्थ आपण भाज्या करताना, त्या भाज्या तयार शिजवण्यासाठी किंवा शिजवताना त्याच्यावर प्रक्रिया म्हणून, म्हणजे ज्याला फोडणी देणं म्हणतो, त्याच्यामध्ये तो वापरतो. आणि हा लसूण जो आहे उष्ण गुणधर्माचा आहे. अग्नी म्हणजे पचनशक्ती वाढवणारा आहे, कफ कमी करणारा आहे, वात कमी करणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती कफ प्रकृतीचे आहेत, वात प्रकृती आहेत, थोडक्यात ज्यांची थंड प्रकारची प्रकृती आहे अशा व्यक्तींनी, किंवा ज्यांना थंडाव्याचे आजार आहेत, कफाचे आजार आहेत, वाताचे आजार आहेत, आणि मग त्या अनुषंगानं होणारे आजार असतील तर त्याचा उपयोग होतो लसणाचा. तुम्ही विशेषत्वानं हृदयरोग वगैरे याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल, तर ज्या व्यक्तींच्या बाबतीत हृदयविकार जो आहे कफ आणि वातदोषामुळे झालेला असतो, विशेषतः ज्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस वगैरे झालेले असतात, प्रकृती कफाची असते, थंड प्रकृती असते, अशा व्यक्तींनी लसणाचा वापर करायला हरकत नाही. काही वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी हे लसूण तुम्ही घ्यायचंय नाही घ्यायचंय हे ठरवावं, पण अशा व्यक्तींनी जेवणामध्ये मात्र लसणाचा अवश्य वापर करावा. लसणाची चटणी तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता, किंवा भाज्या तयार करताना फोडणी देण्यासाठी लसणाचा जरूर वापर करणं हे गरजेचं असते. या गोष्टी जर असतील, तुमची प्रकृती कफाची असेल, कफामुळे होणारा तुम्हाला हृदरोग असेल, किंवा त्याच्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर निश्चित त्याचा वापर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आणखी एक गोष्ट आहे, जवस तुम्ही विचारले, जवसाचाही आपल्याला फायदा होतो. जवसाचा वापर करताना जवस शक्यतो आपण भोजनानंतर आपण जवस काढायची, ते भाजलेले जवस खायला बडीशेपेच्या सारख्या प्रमाणात एक एक चमचा खायला हरकत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी ह्या अगदी चांगल्या आहेत म्हणून कितीही प्रमाणात खाणं हे चुकीचं ठरतं. मग काही व्यक्ती आम्ही पाहत असतोय की उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीसुद्धा लसूण अगदी वाटी वाटी किंवा 10-10, 15-15 पाकळ्या खाणारे लोक आपण पाहतो, आणि मग यांना त्याचपासून फायदा होण्याच्याऐवजी पुन्हा या लसणाच्या उष्णतेमुळे गोळणा फुटणे, म्हणजे नाकातून रक्त येणं, मुळव्याधीसारख्या गोष्टीतून रक्त बाहेर पडणं, तोंड येणं,

0: त्यामध्ये आत सूज येणं अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे ही दक्षता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
1: अच्छा अच्छा, संबंधित व्यक्ती 4-5 पाकळ्या आरामशीर खात असतो आणि किती महिन्यापासून, कितीतरी महिन्यापासून त्याला म्हणजे पचन होतं, मग त्याबद्दल काय म्हणतात सर आपण?
0: त्याची प्रकृती जर कफाची असेल तर त्याने खाल्लेलं त्याला त्रास होणार नाही, हो बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे, त्या व्यक्तीची प्रकृती जी आहे ती कफाची असेल त्यामुळे त्याला त्रास होत नसेल. अच्छा अच्छा,
2: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. तर डॉक्टर, आपण व्यायामाविषयी बोलत होतो, तर साधारणपणे व्यायामासाठी रोज किती वेळ दिला गेला पाहिजे?
0: हा आता हा व्यायामासाठी किती वेळ देणं हा वेळेच्या दृष्टीने विचार न करता आयुर्वेद शास्त्र याच्याकडे लक्षणाच्या दृष्टीने पाहतं की काय झालं की व्यायाम की बंद करावा किंवा कितपत व्यायाम करावा. अर्धशक्त्या निशेवस्तू बलिबी स्निग्ध भोजीबी असं सांगितलेलं आहे. मग अर्धशक्ती व्यायाम करावा असं मार्गदर्शन आयुर्वेद करतो. बलवान माणसाने सुद्धा, कफ प्रकृती असलेल्या माणसानं, स्निग्ध आहार घेणाऱ्या माणसांनी सुद्धा, मग कपाळावर किंवा बगलांमध्ये घाम येणं, तोंडानं श्वास घ्यावा लागणं, अशा परिस्थिती ज्या ज्या वेळेला निर्माण होतात त्यावेळेला तिथपर्यंतचाच व्यायाम करावा हे मार्गदर्शन आयुर्वेदानं केलेलं आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला व्यायाम हा सौष्ठव मिळवण्यासाठी किंवा एक खेळ म्हणून केला जातो त्यावेळेला प्रयत्नपूर्वक या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. त्या व्यक्तींच्या बाबतीत पोषण शरीराचं व्यवस्थित ठेवून तो व्यायाम करावा लागतो. अन्यथा आपण उदाहरण अशी पाहतो की व्यायाम करता करता हृदयावरती दाब येतो.
2: की जिम मध्ये आपण अशी उदाहरण खूप ऐकतो वाचतो की व्यायाम करत असताना त्रास झाला
0: हार्ट अगदी गेलेली लोक सुद्धा आपण पाहत असतो. त्यामुळे हा व्यायाम करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. कुठल्याही आणि सकाळी व्यायाम करताना तुमची अगोदरच्या दिवसाचं अन्नाचं पचन झालंय का नाही हेही पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही झोप तुमची विश्रांती नीट झालेली आहे का हेही पाहणं गरजेचं आहे.
2: शरीराला जितका मानवेल तेवढाच व्यायाम करणं
0: गरजेचं आहे आणि हा विचार अत्यंत करण्याची गरजेचं आहे.
2: जिथे शरीर थांबा म्हटलं की काहीतरी तो आपल्याला सूचना देतच
0: असतो
2: की तिथे थांबलं पाहिजे.
0: बालकांना सुद्धा मग खेळणं वगैरे भरपूर असतं त्यामुळे त्यांना साधारणपणे साधारण 10 वर्षापर्यंत व्यायाम करण्याची तशीही गरज असते. ते खेळतात भरपूर वगैरे, नंतर मग हळूहळू या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आणणं गरजेचं असते. हळूहळू सूर्यनमस्कार म्हणा, जोर बैठका म्हणा किंवा चालणं म्हणा पळणं ह्या हळूहळू आणण्याच्या गोष्टी आहेत. आणि वय जसं वाढत जाईल, वृद्धत्व जसं येईल, तशी या ज्या भरपूर प्रमाणात श्रम देणाऱ्या व्यायामाच्या ज्या गोष्टी असतात ह्या शक्यतो टाळलेल्या चांगलेल्या असतात. विशिष्ट एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तो अपवाद असू शकतो, पण जिममध्ये म्हणजे हे डंबेल्स म्हणा, हे म्हणा किंवा बेंच प्रेस म्हणा किंवा अशा गोष्टी या वृद्ध व्यक्तीने टाळलेल्या आहेत. व्यक्ती सापेक्षा विचार आहे, पण सामान्यपणे वृद्ध व्यक्तीने मग चालण्याचा व्यायाम करणं
2: विचारणारच आहे तुम्हाला की व्यायामामध्ये पण मग चालणं आहे, योगा आहे, जिम आहे, मग यापैकी कुठला?
0: सामान्यपणे व्यायामानं हे आपल्याला व्यायामानं उद्देश जो आहे व्यायामानं शरीराला लघुपणा हलकेपणा येणं अपेक्षित असते. हलकेपणा आलं पाहिजे, पचनशक्ती सुधारली पाहिजे तुमची, भूक तुम्हाला चांगली लागली पाहिजे, उत्साह वाढला पाहिजे, हा उद्देश व्यायामाचा मूळ असतोय.
2: बरोबर आहे. शरीर व्यायाम केल्यानंतर किती वेळाने म्हणजे जेवावं किंवा खावं?
0: साधारण एक कमीत कमी 1-1.5 तास थांबणं गरजेचं आहे.
2: आणि जेवणानंतर किती वेळाने?
0: जेवणानंतर तर व्यायाम करू नये लगेच. हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला किंवा मुद्दा मांडलेला आहे हा, की आजकाल बऱ्याच वेळेला रात्रीचं जेवण करणं केल्यानंतर व्यायाम करणारे लोक आपल्याला
2: भरभर चालताना आपण
0: भरभर चालतात, व्यायामासाठी चालणं करतात. जेवणानंतर शतपावली मान्य आहे, पण व्यायाम म्हणून फिरणं, व्यायाम म्हणून पळणं, व्यायाम म्हणून चालणं किंवा जिममधला व्यायाम करणं किंवा काही लोक जेवल्यानंतर हे बॅडमिंटन वगैरे या गोष्टी करत असतात या करू नयेत.
2: अच्छा,
0: जेवणानंतर व्यायाम निषिद्ध आहे. जेवणानंतर तुमच्या शरीराच्या सगळ्या ज्या रक्तवहन वगैरे ह्या ज्या गोष्टीतून होणारी जी परिवर्तन किंवा चलनवलन असते हे अन्नाच्या पचनाकडे सगळं आपण डायव्हर्ट करणं हे अत्यंत गरजेचं असते. व्यायाम केल्यानंतर हे जेवणानंतर जर व्यायाम केला तर हे साध्य होत नाही.

0: आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळं जेवणानंतर व्यायाम निषिद्ध आहे. शतपावली म्हणून जाऊन आला, थोडं चलनवलन झालं, ठीक आहे, पण जेवणानंतर निश्चित व्यायाम करू नये. हे कोण करत असेल तर त्यांनी हे बंद करावं, अन्यथा आजाराच्या स्वरूपात याचे परिणाम आज किंवा उद्या हे निश्चित आपल्याला भोगावे लागतात.
1: डॉक्टर, आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण एक इथे छोटीशी आपण विश्रांती घेऊयात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. ऐकणार आहोत कार्यक्रमाचा उर्वरित भाग. श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण आता आपला जो आजचा विषय आहे की आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली याकडे वळणार आहोत. तर डॉक्टर, आता आपण ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो तर त्याच्याकडे येऊयात. तर तो कितपत गरजेचा आहे?
1: मुळामध्ये याच्यामध्ये ब्रेकफास्ट किंवा नाश्ता या पद्धतीनं वर्णन कुठे शास्त्रामध्ये आलेलं आपल्याला?
0: कारण की असंही असं की फक्त दोन वेळेस जेवा
1: तोही आणखी परत वादातीत मुद्दा. काही व्यक्ती म्हणतात की दोन वेळेला जेवा, काही जण सांगतात चार वेळेला खा. तर मुळामध्ये खाण्याच्या बाबतीतलं जे मार्गदर्शन आहे, आजकाल आपण काय व्यवहारात काय होतं ते पाहूया. आपण बऱ्याच जणांना 10 नोकरीला जायचं असते, संध्याकाळी 6 परत यायचं असते. अशा व्यक्तींच्या बाबतीत सकाळचे एवढे व्यस्त दिनचर्या असते की त्यांना जेवायला वेळ नसतो, किंवा किंबहुना भूक लागलेली नसते. किंवा विद्यार्थी शाळेमध्ये जातात, त्या जाताना मग त्यांना काहीतरी खायला देणं असते. मग बरेचसे लोक हे नाश्ता स्वरूपात कमी प्रमाणातला आहारच घेत असतात. तो आहारच आहे शेवटी, त्याला आपण जेवण म्हणत नाही, म्हणतो फक्त नाश्ता म्हणतो. त्यातले पदार्थ कधी वेगळे असतात, कधी कधी जेवणाचेच पदार्थ त्यामध्ये घेतले जातात. कुणी डब्याला केलेली पोळी भाजी थोडीशी अर्धी खातात, किंवा एक खातात, भाजी खातात, जातात, डबासोबत घेऊन जातात, दुपारी खातात. कुणी त्याच्याऐवजी पोहे, उपमा, सांजा किंवा आणखी काही खातात. किंवा आजकाल आपल्याला सवय झाली की आपण इकडचे तिकडचे पदार्थ, म्हणजे उत्तर भारतातले काही पदार्थ, दक्षिण भारतातले पदार्थ, हे जागतिकीकरणामुळे किंवा सगळ्या ह्या बदलामुळे सगळं घडत असते. पण मग कोणी डोसा खातं, कोणी इडली खातं, कोणी काय खातं, तर हे आपण नाश्त्याचे पदार्थ म्हणून हे आपण वर्गीकृत केलेले असे पदार्थ आहेत. हे खाण्यासाठी शेवटी भाग असा आहे की आपल्याला व्यवहारसुद्धा पाहावा लागतो. आता जायचंय, डबा घेऊन जायचंय, जेवणाची सुट्टी दुपारी होणार असती, सकाळी भूक तर लागलेली नसती, पण मग काहीतरी खाऊन जायचं असते.
0: घरचे म्हणतात की
1: रिकामं कुठे जाणं आहे, आणि कधी कधी ते योग्यही ठरतं, कारण मग मध्येच भूक लागते, हाही प्रकार असतोय. मग सवयीच्या होऊन जातात गोष्टी, आणि सवयीच्या झाल्या की त्याला साम्य होणं असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. त्या सवयीच्या जातात, आणि सवयीच्या झाल्यानंतर त्या त्रासदायक ठरत नाही, त्याला साम्य म्हणतात, उपसाम्य असं म्हटलं जातं.
0: आणि
1: त्या सुटत नाहीत, आणि त्याची सवय होते, आणि त्याचा पुढं पुढं काही त्रास होत नाहीत, अशा काही गोष्टी असतात, त्याला साम्य होणं असं म्हणत असतात. पण मग त्याच्यामध्ये सुद्धा काय गोष्टींची दक्षता घ्यावी हे अत्यंत महत्त्वाचं असते. मग खाऊन जायचं असेल तर आपल्याला मग मुळात भूक असेल तर माणसानं जेवणच व्यवस्थित करावं.
0: नसेल याविषयी चर्चा करूयात, पण एक कॉल येतोय आपल्याला. हॅलो.
2: हॅलो.
0: हां,
2: मी पठारे बोलतोय.
0: बर, बोला, आपला प्रश्न विचारा.
2: माधव भाई आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, 80 वर्षाचे.
0: हां,
2: मला हृदय देवीकडे त्यामध्ये कोणती जीवनशैली वापरावी? ऑपरेशन होत नाही.
1: सामान्यपणे आता तुम्ही हृदयविकार आहे म्हणताय, तुम्हाला ऑपरेशन होत नाही म्हणून सांगितलं, ते वयही तुमचं 80 अधिक आहे, आणि मग अशा अवस्थेत
2: डॉक्टर कमी आहे.
1: हा ठीक आहे, तर तुम्ही एक सामान्य नियम तुम्हाला मी सांगतो. हा व्यक्ती सापेक्ष प्रश्न आहे, तुम्हाला व्यक्तीच्या डॉक्टर

तज्ज्ञ कुठल्या आयुर्वेद वैद्यांनी जर तपासून सांगितलं तर तुम्हाला आणखी व्यवस्थित सांगू शकतात. पण मी जर माझ्या दृष्टीनं तुमचा आता प्रश्नाचा विचार केला तर सामान्यपणे मी तुम्हाला असं सांगू शकतो की तुम्ही वृद्ध आहात तर तुम्हाला एक 6 तासाची झोप पुरेशी असती. तुम्ही लवकर झोपलं पाहिजे, लवकर झोपण्यासाठी लवकर जेवलं पण पाहिजे. साधारण तुमची झोपेची वेळ आणि जेवण याच्यामध्ये रात्री 2.5 ते 3 तासाचं अंतर गेलं पाहिजे. तुम्ही अगदी दिवस मावळण्याच्या पूर्वी जेवला तरी चालू शकते आणि 8 वाजता झोपला तरी चालू शकते. त्यामुळे सकाळी तुम्हाला जाग येईल त्यावेळी तुम्ही उठा. शक्यतो तुम्हाला 6 ते 7 तासानंतर जाग येईल.

0: तुम्ही अगदी दिवस मावळण्याच्या पूर्वी जेवला तरी चालू शकते आणि 8 वाजता झोपला तरी चालू शकते. त्यामुळे सकाळी तुम्हाला जाग येईल त्यावेळी तुम्ही उठा. शक्यतो तुम्हाला 6 ते 7 तासानंतर जाग येईल. आल्यानंतर उठा, तुम्हाला काही सकाळी प्रार्थना करायची, त्यानंतर काही ध्यान करायचे किंवा प्राणायाम करायचा आहे, काही आसनं करायची, ती तुम्हाला सकाळी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर 4:30-5:00 उठून हे तरी केलं तरी चालू शकते. आणि मग हे केल्यानंतर तुम्ही जे आहे तुम्हाला या वेळामध्ये सकाळी ज्यावेळेला शौचाला लागेल, मलमूत्र विसर्जनाची इच्छा निर्माण होईल, त्यावेळेला ते केलं पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जीवनशैलीमध्ये तुमच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहणं गरजेचं आहे. तुम्ही लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे आणि रात्री झोपण्याच्या वेळेला वेळेच्या अगोदर तुम्ही 2.5 ते 3 तास अगोदर तुमचं जेवणाचं जे काय आहे ते खाल्लं पाहिजे आणि रात्रीचं जेवण तुम्ही हलकं घेतलं पाहिजे अत्यंत. अगदी तुम्हाला भूक नसेल, रात्री लागली नाही, तर तुम्ही घनपदार्थ घेऊ नका. तुम्ही एखाद्याला मुगाच्या डाळीचं सूपसुद्धा घेऊन झोपू शकता. तुम्हाला दूध तुमच्या प्रकृतीला चालणार असू शकेल तर ते दूध गरम करून तुम्ही थोडी सुंठ पावडर किंवा हळद पावडर टाकून किंवा तसंही थोडंसं साखर टाकून तुमच्या प्रकृतीवर अवलंबून आहे शेवटी कशा पद्धतीने घ्यायचं त्या पद्धतीने घेऊन तुम्ही झोपू जाऊ शकता. काही गरज नाही. दुपारी सकाळी एकदा व्यवस्थित जेवला आणि दुपारी काही भूक लागल्यानंतर काही फळ खाल्ली किंवा काही हलके पदार्थ खाल्ले तरी चालू शकते तुम्हाला.
1: आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. तर डॉक्टर, आपण ब्रेक नाश्त्याच्या विषयी आत्ता बोलत होतो, तर त्या बाबतीत पुढे काय?
0: हां, मुळामध्ये मगाशी मी सांगितलं की परिस्थितीनुसार त्यात बदल केले जातात, लोकांच्याकडूनही केले जातात की बाबा आता मध्येच भूक लागायला नको म्हणून नाश्ता केला जातो. पण हा केलेला नाश्ता हा जास्त केला जाऊ नये. भुकीच्या प्रमाणात भूक असेल तर उत्तमच गोष्ट आहे, नसेल तर जो नोकरदार आहे त्याला बंधन असतं वेळेच. व्यावसायिक असेल तर त्याला भूक लागल्यानंतर 10-15 मिनिटं 20 मिनिटं काढू शकतो, तो कधीही खाऊ शकतो. नोकरदारांना ही बंधन येतात, त्यामुळे त्यांना नाश्ता करणं गरजेचं असतं, ते करून जातही असतात. पण शास्त्र हे सांगतं की सकाळी तुम्ही कुठली गोष्ट खाण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्रीचं केलेलं जेवण हे तुम्हाला पचलंय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि ते कसं पाहायचं तर तुमचं मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालेलं असलं पाहिजे, तुम्हाला उत्साह वाटला पाहिजे, तुम्हाला शरीरात हलकेपणा वाटलेला पाहिजे आणि तुम्हाला भूक लागली पाहिजे. ही लक्षणं आहेत, ही निर्माण झाली तरच तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळं आवरल्यानंतर तुम्ही भूक लागली तुम्ही जेवलं पाहिजे किंवा नाश्ता केलं पाहिजे. तुम्ही त्याला नाश्ता म्हणा किंवा जेवण, हे खरं तर हे आयडियल आहे, या पद्धतीनं केलं पाहिजे. पण यात जर बदल करायचा असेल तर तुम्हाला मग वेळ मारून न्यायची असेल तर तुम्हाला अत्यंत हलकं खाल्लं पाहिजे किंवा तुम्हाला दुपारच्या भुकेच्या वेळेला व्यवस्थित भूक लागली पाहिजे एवढंच तुम्ही खाल्लं पाहिजे. नाहीतर तुम्ही पोटभर नाश्ता केला आणि तुमचा लंच ब्रेक जर 1.5 किंवा 1 ते 2 दरम्यानचा असेल त्यावेळेला तुम्हाला भूक लागणार व्यवस्थित नसेल तर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय समजून जा. त्यामुळे नाश्ता करायचा असेल तर दुपारच्या भुकेच्या वेळेला तुम्हाला चांगली भूक लागली पाहिजे, इतक्या प्रमाणात तुम्ही नाश्ता केला पाहिजे आणि त्या पद्धतीचे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे.
1: आणि भूक नसेल तर नाही खायचं, म्हणजे असं नसेल भूक लागली तर उगाच सवय आहे आपली, ती वेळ झाली
0: किंवा सगळे बाकीचे करतात म्हणून तुम्ही खाल्ला पाहिजे असं काही नाही.
1: डॉक्टर, आपल्याला एक फोन कॉल येतोय. हॅलो
2: हॅलो
1: हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे.
2: असं होतं मॅडम,
1: हा
2: की उन्हाळ्यामध्ये ना मला बेंड येण्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे बेंड येतात म्हणजे ऋतू ज्या वेळेस चेंज होतो. आणि पावसाळ्यामध्ये सोरायसिस सारखं नाही का बोटांना तसा प्रकार घडतो.
1: पण आपला आजचा विषय
0: ठीक आहे, हा तर विषयाला म्हणजे धरून प्रश्न नाहीये, तरी पण एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो कारण हा पूर्णतः विशिष्ट आजार आणि त्याच्या बाबतीतला प्रश्न तुमचा आहे, तर तो तसा प्रश्न नाहीये. तरी सुद्धा हे जे आजार वर्णन केलेले आहेत, तुमचे शरीरामध्ये रक्ताची दुष्टी होत आहे दोषांनी, वात पित्त कफ या दोषांच्यामुळे तुमचं रक्त दुष्ट होत आहे, खराब होत आहे, त्याच्यामुळे हे आजार होत आहेत. तर या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन मार्गदर्शन घ्यावं आणि त्या पद्धतीने तुमचा आहार विहार किंवा काही चुकीचं घडत असेल तर त्याचा विचार करावा. गरज असेल शरीराची शुद्धी करून घेणंही तुम्हाला गरजेचं आहे, हा विचार यातला महत्वाचा वाटतो मला.
1: चालेल, कार्यक्रमात सहभागी झाला,
2: थँक्यू,
1: धन्यवाद. डॉक्टर, त्याच्यानंतर मला असं विचारायचं आहे की ऑफिसमध्ये किंवा दुकानात दिवसभर काही लोकांना बसून काम करावं लागतं, तर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी
0: म्हणजे जीवनशैली साधारणपणे बैठी आहे त्यांची, हे निश्चित झालंय, बरोबर आहे. आता

0: हे दिवसभर बसून राहणारे लोक असतात त्यांच्या बाबतीत एक गोष्ट होती की बसण्यामुळं यांचा अग्नी म्हणजे पचनशक्ती ही शक्यतो स्ट्रॉंग राहत नाही, बसून राहतात, हालचाल कमी असते,
1: ज्या
0: हां त्यामुळं पचनशक्ती मंद होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे यांनी आहार जो घ्यायचा आहे हा हलका घेणं अत्यंत गरजेचं आहे, त्याचा विचार अत्यंत करणंही गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या मग त्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा जिथं काम करतात तिथं मधून अधून तुम्हाला हालचाल करणं शक्य आहे का पहा.
1: बरोबर. कारण आजकाल काय ते असतं की बऱ्याच मुलांना वर्क फ्रॉम होम असतं आणि मग त्यांना दिवसभर कॉम्प्युटर समोर लॅपटॉप समोर बसावं लागतं.
0: बरोबर.
1: नाही का? मग त्यांनी पण म्हणजे असं मधनं मधनं उठायला पाहिजे.
0: अगदी निश्चित. आता आता तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा हे आलेलं आहे, सांगतात की तुम्ही एक दोन तास झाले की चक्कर मारा इकडून जाऊन या डिपार्टमेंटला जाऊन या त्या डिपार्टमेंटला. त्याचा उद्देश असा असतोय की चलनवलन होणं गरजेचं आहे, आरोग्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं चलनवलन होणं गरजेचं आहे. स्टॅग्नंट एका जागेवर बसून राहिल्यानंतर काय होतं, शरीरातल्या ज्या वाहिन्या असतात ज्याला आम्ही स्रोत असं म्हणतो ज्यातून भाव पदार्थ रस रक्त यासारखे पदार्थ वाहतात आणि त्यामुळं संस्था अवयव हे चांगलं काम करू शकतात. त्यामुळे त्याचं सुद्धा हे चलनवलन चांगलं राहतं, पचनशक्ती सुधारण्यासाठी किंवा चांगले राहण्यासाठी मदत होते हे सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी चलनवलन ठेवणं गरजेचं आहे. किंबहुना घरी आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी त्यांना व्यायाम अत्यंत गरजेचा आहे किंवा त्यांच्याकडून श्रम होत नाहीत, श्रम होणं गरजेचं आहे. श्रम करणंच म्हणजेच व्यायाम करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी व्यायाम करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे, या व्यक्तींच्या बाबतीत बसताना शक्य असेल त्यावेळेला हे जर व्यक्ती स्थूल असतील, वृद्ध असतील, जास्त वयाचे असतील, तर अशा व्यक्तींनी पाय वरती घेऊन अत्यंत बसणं हे अत्यंत गरजेचं आहे. या व्यक्तींना आम्ही आजकाल पाहत असतो, या व्यक्तींच्या बाबतीत यांनी पाय लोंबते सोडून जर हे खाली बसत असतील, हळूहळू या व्यक्तींना पायावर सूज येणं किंवा सिरा कुटिलता ज्याला व्हेरिकोज वेन म्हणतात या पुढे पुढे जाऊन होतात आणि या तक्रारी होताना मग आपल्याला विचारतो हे कशामुळे होतं. त्यामुळे यांनी ही एक दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला पायवरती घेऊन बसणं, किंबहुना घरी आल्यानंतर पायवरती पायाखाली उशी घेऊन किंवा भिंतीत लावून 5-10 मिनिटं बसणं, चालण्याचे व्यायाम, फिरण्याचे व्यायाम, श्रम होईल असे व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आहार हा दुपारचा ज्यावेळेला घेत असतील त्यावेळेला अत्यंत हलका आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात ठेवा.
1: फोन कॉल येतो आपल्याला. हॅलो.
2: हा मी पांडुरंग ढोक बोलतोय, सावेडी अहमदनगरवरून. सरांना मला जरा डायबिटिक पर्सन साठी लाईफस्टाईल, सिनियर सिटीजन विथ डायबिटिक साठी एक जनरल लाईफस्टाईलच्या अपेक्षा होती.
1: थोडक्यात सांगा डॉक्टर, आपला वेळ आपल्याला.
0: डायबिटिक पेशंटमध्ये विचार करताना आम्ही दोन पद्धतीने करतो, तो स्थूल रुग्ण आहे का कृश आहे हा एक विचार करतो आम्ही. लाईफस्टाईलच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक कुणीही उठावं, सकाळी लवकरच उठलं पाहिजे, मलमूत्र विसर्जन अगदी बेड रिडन जरी पेशंट असला त्याला चालणं फिरणं शक्य नसेल तरी त्याने उठावं, जाग व्हावं, शौच मलमूत्र विसर्जन हे सगळं आहे ते करावं, पुन्हा वाटल्यास त्यांनी विश्रांती घ्यावी, पुन्हा वाटल्यास त्यांनी झोपावं, काही हरकत नाही, पण उठणं हे लवकर झालं पाहिजे. आणि मग डायबिटीसच्या पेशंटच्या बाबतीत मी जसं म्हटलं, स्थूल रुग्ण असेल तर व्यायाम करणं फिरणं हे अत्यंत गरजेचं आहे, त्यांनी सुद्धा रात्रीचं जेवण हे लवकर करणं अत्यंत गरजेचं आहे. संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण आणि झोप यात 2-3 तास जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. दिवसा झोपेच्या बाबतीत स्थूल जर रुग्ण असेल तर त्यांनी दिवसा आडवं पडून झोपणं योग्य नाही, त्याला झोप जर घ्यायची असेल त्यांनी आराम खुर्चीत बसून डुलक्या मारावा, ज्याला पॉवर नॅप आपण म्हणतो, किंवा गरज नसेल तर ती सुद्धा घेऊ नये. आणि त्यानं थोडंसं दिवसभराच्या याच्यामध्ये सुद्धा निवृत्त झाला असेल, काही काम करत नसेल, तर स्वतःचं चलनवलन कशा पद्धतीनं होईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
1: कार्यक्रमात सहभागी झाल्यात धन्यवाद डॉक्टर. अगदी थोडा वेळ आपल्याकडे, 1-2 मिनिटं, तर जाता जाता निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही प्रेक्षकांना आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: निरोगी जीवनशैलीसाठी महत्त्वाच्या गोष्टी मी सांगेल की आजकाल आम्हाला जे आढळतं ते आढळतं असं की लेट नाईट हेवी डिनर हे अनेक रोगांचं कारण आहे. त्यामुळे लोकांनी रात्रीचं जेवण लवकर करायला सुरुवात केली पाहिजे. संध्याकाळ संपली आणि रात्र सुरू झाली की जेवण तुमचं होणं गरजेचं आहे. ते जेवण रात्रीचं हे हलकंच असलं पाहिजे, हे एक महत्त्वाचं आहे. हेवी जेवण करू नये, हलका आहार घ्यावा आणि जेवणानंतर 2-3 तासानंतर झोपावं. म्हणून उशिरा जेवून उशिरा झोपावं असंही केलं नाही पाहिजे. तुमची जेवणाची झोपायची जी वेळ आहे ती 10-10:30 दरम्यान असली पाहिजे. म्हणजे

0: म्हणजे मग तुमचं जेवण हे 7 ते 8 दरम्यान होणं अत्यंत गरजेचं आहे.
1: आपण जे म्हणतो की सूर्योदयापूर्वी, आता तर तसं काही जमणार नाही, पण साधारण 7-7:30 पर्यंत
0: संध्याकाळ झाली की लगेच रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये जेवण झालं पाहिजे. आणि जे व्यक्ती आराम करतात, निवृत्त आहेत, काही काम करत नाहीत, वृद्ध आहेत आणि ज्यांना भूक लागत नाही किंवा चांगली लागत नाही, त्यांनी रात्रीचं नाही जेवलं तरी चालू शकतं, किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवस मावळण्यापूर्वी जेवलं तरी अत्यंत चांगल्या स्वरूपात त्याला त्याचे फायदे मिळताना दिसतात.
1: पण असं होतं कधी कधी की लवकर जेवलं तर मग परत रात्री भूक लागते.
0: त्यांनी झोपण्याची सवय लवकरची करावी, मग त्यांनी जागं राहत बसू नये. सुकून जर असं होत असेल, रात्री झोपताना गरम केलेलं दूध त्यांनी ते भूक लागली तर घेऊ शकतात. पण हे वृद्ध लोकांच्या बाबतीत होताना दिसत नाही. जनरली हा प्रश्न कधी येतो की चुकून अन्य लोकांच्या बाबतीत किंवा तरुण व्यक्तींच्या बाबतीत हे घडताना दिसतं की काही कारणाने लवकर जेवण झालेलं असेल किंवा सवय करायची असेल तर ते लवकर जेवतात, नंतर भूक लागते म्हणून सांगतात. कुठलीही गोष्ट हळूहळू करायची असते, शास्त्र असं सांगतं, क्रमानं हे करायचं. एखादी वाईट सवय सोडायची असेल ती सुद्धा क्रमानं सोडावी आणि एखादी चांगली गोष्ट स्वीकारायची असेल ती सुद्धा क्रमानं करण्यासाठीच मार्गदर्शन केलेलं आहे. ऋतूच्या बाबतीत हे सुद्धा आहे. ऋतू बदल होताना सुद्धा, आता ग्रीष्म ऋतू आहे, उन्हाळा आहे, यातून पावसाळा येताना सुद्धा आहार जो परिवर्तन बदल करायचा असतोय तो एक पूर्ण दुसऱ्या दिवशी बदलायचा नसतो. ते बदलण्याचा सुद्धा एक 15 दिवसाचा काळ असतो. आठवडाभर पहिल्या गोष्टी हळूहळू सोडाव्यात, पुढच्या आठवड्यात नवीन गोष्टी स्वीकाराव्यात. तर ह्या गोष्टी करताना क्रमाने कराव्यात, मग त्या सवयीचे होतात आणि मग त्याचे फायदे होतात.
1: बरोबर आहे. म्हणजे शरीरही म्हणजे त्या बदलाला साथ देतं,
0: साथ देतं आणि त्याचे दुष्परिणाम दिसत नाहीत.
1: बरोबर आहे.
0: आणि ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दिवसा झोपणं हा एक भाग आहे. बरेचसे लोक आजात मोबाईलवर बसतात, जेवण झाल्यानंतर थांबतात. रात्री 12-12, 1-1 विद्यार्थी दशेत अभ्यास असतो, नोकरदार मुलंही, मग आता लॅपटॉप हे ते मीडिया हे एवढं मोबाईलमुळे एवढं सगळं विस्कळीत झालेल्या गोष्टी आहेत असं म्हणता येईल आपल्याला, की जागरण होतात. मग जागरण झाल्यामुळे सगळ्या गोष्टींच्यावरती परिणाम होतात. उशिरा जेवण होतात, त्यामुळे जागरण करणं हे निश्चित टाळलंच पाहिजे. निसर्गाच्या विरुद्ध वागाल तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. जेवढे निसर्ग नियम आपण मोडू तेवढे आजाराच्या स्वरूपात त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. ते चुकणार नाहीत हे प्रत्येकानं ध्यानी ठेवावं, यात काही शंका नाही.
1: शेवटी डॉक्टर, सर्वे सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनेत. सगळ्यांना, सगळे लोक सुखी होत, त्यांना चांगलं आयु आरोग्य लाभू नाही का?
0: अगदी निश्चित. असं.
1: आणि तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांच्या खूप छान माहिती दिलीत, खूप छान प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले धन्यवाद मानते.
0: मी श्रोत्यांचे धन्यवाद मानतो आणि आकाशवाणीचे आभार मानतो. धन्यवाद.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी

0: न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: श्रोते हो, आताच आपण लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर ऐकलात. विषय होता आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. तज्ज्ञ होते आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. सूत्रसंचालन होतं अंजली बडवे यांचं. तंत्रसहाय्य होतं रावसाहेब देशपांडे आणि महेंद्र रोखले यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 10 वाजता आकाशवाणी @90 आयोजित सूर गौरव

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतर ठीक 10 वाजता आकाशवाणी @90 आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचा संपादित भाग मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर रात्री 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू। सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी @90 आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमाचा पद्मविभूषण विदुषी डॉक्टर राजम यांच्या जयंत पात्रेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि विदुषी डॉक्टर एम राजम यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचा संपादित भाग मुंबई केंद्रावरून।

घोषणा लगेचच. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल उद्या रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सूर गौरव संध्या. रात्रीचे 10 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह

विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ पंडित मुकुंद राजदेव आणि व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा यांनी केलेली होती. आकाशवाणी ॲट 90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचा हा संपादित अंश होता. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित या दृकश्राव्य कार्यक्रमाची संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपण पाहू शकता. उद्या रात्री 10 वाजता विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: in 7.1 overs when reports last came in. Put into bat first, Kolkata Knight Riders posted 192 for 4 in the stipulated 20 overs. Earlier, Royal Challengers Bengaluru won the toss and elected to field after rain and a wet outfield delayed the start of the match. In weightlifting, India's Gyaneshwari Yadav bagged 2 medals, a silver and a bronze at the Asian Senior Championship in Gandhinagar today. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेली आहेत. आमची आजची ही प्रसारण सभा आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या या प्रसारणातून मी प्रमेला वाघ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 5:51. शुभरात्री. जय हिंद.